0: माणूस चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: वेणुधुणी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामहा हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसू. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 76 प्रथमं प्रार्थनां वदामः. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूर.

वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू वरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषा तुमच्यासोबत. आज आहे सोमवार 28 सप्टेंबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. चांगले विचार मनाला दिशा देतात आणि चांगली कृती ही जीवनाला अर्थ देते. आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने झाली तर अनेक आव्हानांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनही सकारात्मक होतो. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. आशा भोसले यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला. दिवस होता आजचा. संयुक्त राष्ट्र माली आणि सेनेगल देशांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश झाला तोही आजच. पहिले रंगीत टेलिव्हिजन CBS ने सर्वसामान्यांसाठी विक्रीसाठी उपलब्ध केले तेही आजच्याच दिवशी. साल होते 1951. दुसरे महायुद्ध झाल्याने उत्तर ग्रीस मधील बल्गेरियन ताब्याविरुद्ध नाटकीय उठाव सुरू झाला तोही दिवस होता आजचा. पेनिसिलिन येथे सर अलेक्झांडर प्लेमिंग यांना प्रयोगशाळेत विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची वाढ होताना आढळली आणि यातूनच पुढे पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लागला. पहिली पृथ्वी प्रदक्षिणा विमान फेरी अमेरिकन सैन्याने पूर्ण केली. दिवस होता आजचा. साल होते 1924. आता आजचे जन्मदिवस पाहू. अभिनव बिंद्रा भारतीय माजी नेमबाज व उद्योजक 2008 वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकणारे पहिले भारतीय. पद्मभूषण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्राप्त. ऑलिम्पिक ऑर्डर ब्ल्यू क्रॉस आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त यांचा जन्म आजचा. रणबीर कपूर हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता. रॉक स्टार बर्फी संजू आणि अॅनिमल सह अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका गाजवलेले. 7 फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. पुरी जगन्नाथ भारतीय दिग्दर्शक निर्माता आणि पटकथा लेखक यांचाही जन्म आजचाच आहे. नारायण भारतीय कादंबरीकार केरळचे पहिले आदिवासी कादंबरीकार यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. लता मंगेशकर भारतीय जगप्रसिद्ध पार्श्वगायिका. भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त. दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचाच आहे. भगतसिंग क्रांतिकारक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. पी जयराज भारतीय अभिनेते दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केलीवन धोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिन आहात आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकणार आहोत. सुरुवात करते मेष राशीपासून. आज आत्मविश्वास वाढेल, कामात पुढाकार घ्या, मात्र घाईचे निर्णय टाळा. वृषभ रास, आर्थिक व्यवहारात नियोजन आवश्यक आहे, कुटुंबातील व्यक्तींचा सल्ला उपयोगी ठरू शकतो. मिथुन रास, संवादातून नवीन संधी मिळू शकतात, विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता ठेवावी. कर्क रास, कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी संयम आणि संवाद साधा, भावनिक निर्णय टाळा. सिंह रास, कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केल वेणू धोनी 90.4 FM वरती तुम्ही ठेवून आहात आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. नात्यांमध्ये समतोल राखा, एखादा जुना गैरसमज दूर होऊ शकतो. वृश्चिक रास, महत्वाचे निर्णय घेताना शांतपणे विचार करा, संयम तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. धनुरास, नवीन ज्ञान मिळवण्याची संधी मिळेल, धार्मिक किंवा आध्यात्मिक विषयांमध्ये रस वाढू शकतो. मकर रास, कामातील जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडा, अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. कुंभरास, सर्जनशील विचारांना चालना मिळेल, सामाजिक संपर्कातून नवीन अनुभव मिळू शकतात. आणि शेवटची मीन रास, मन शांत ठेवण्यासाठी प्रार्थना, ध्यान किंवा निसर्गाच्या सहवासात वेळ घालवा, कुटुंबाचे सहकार्य मिळेल. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणू धोनी 90.4 FM KLE कणसू.

मग ते सकाळमध्ये वेळ निरोपाची झाली आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी पाहू. एम एस स्वामीनाथन भारतीय कृषी शास्त्रज्ञ, भारतातील हरित क्रांतीचे जनक आणि अन्न सुरक्षेचे समर्थक, भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगेसेसे पुरस्कार प्राप्त यांची आज पुण्यतिथी. जयंती पटनायक, राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा यांची पुण्यतिथी आजच. गुरुराजा श्यामाचार्य अमोर, भारतीय साहित्यिक, समीक्षक आणि लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त यांची पुण्यतिथी आज आहे. डॉक्टर मुल्कराज आनंद लेखक यांची पुण्यतिथी आजचीच. के थांगावेलू भारतीय चित्रपट अभिनेते आणि विनोदकार यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशीची. या होत्या आजच्या पुण्यतिथी. आणि आज वर्ल्ड रेबीज डे आहे, त्यानिमित्त काही महत्वाची माहिती आपण लक्षात ठेवूया. कुत्रा किंवा इतर संशयित प्राण्याने जर चावा घेतला तर जखमेकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. जखम ताबडतोब साबण त्या पाण्याने स्वच्छ धुणे आणि त्यानंतर त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे हे महत्वाचे आहे. रेबीज प्रतिबंधासाठी वेळेवर उपचार अत्यंत महत्वाचे आहेत. पाळीव कुत्र्यांचे नियमित लसीकरण करणे, प्राण्यांची जबाबदारीने वागणे आणि रेबीज बाबत योग्य माहिती समाजात पोहोचवणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. WHO 2026 स्ट्रॉंगर टुगेदर या संदेशाप्रमाणे मानव, प्राणी आणि पर्यावरण यांच्या आरोग्याकडे एकत्रितपणे पाहणे आवश्यक आहे. आजचा सकारात्मक विचार असा आहे, जागरूकता हीच सुरक्षिततेची पहिली पायरी आणि सहकार्य हीच यशाची खरी शक्ती. यासोबत मनीषा निरोप घेतीये, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र मिळून धोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण क्रमांक 23 पुष्पौषधीची म्हणजे ऑलिव्ह या बॅचफ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत. थकलेल्या मनाला आणि शरीराला चैतन्य देणारी ऑलिव्ह ही संजीवनी आहे. बराच काळ दुर्दैवाचे दशावतार ज्यांना सहन करावे लागले व अत्यंत कष्टमय परिस्थितीत जीवन कंठावं लागलं, असे लोक शरीरानं तर थकून जातातच पण मनानेही थकतात. परिस्थितीशी, आजाराशी मुकाबला करून शरीराची आणि मनाची शक्ती क्षीण होते. एका पेशंटनं लिहिलं होतं, मला अतिशय थकवा जाणवतो, उत्साहच वाटत नाही. तर दुसरीनं लिहिलं होतं, मला इतका थकवा आला आहे की काम करताना मी अगदी थकून गळून जाते. रडायला येतं आपल्या हातून आता काही काम होणार नाही या विचारानं. काही व्यक्तींवर जबाबदाऱ्या इतक्या असतात की त्या ओझ्याखाली दबून जातात. विसाव्यासाठी, मनोरंजन, विश्रांती, श्रमपरिहारासाठी त्यांना वेळच नसतो किंवा फारच कमी वेळ मिळतो. त्यामुळे शरीराची व मनाची पूर्वीची झीज भरून येण्याआधीच कामाला सुरुवात केल्यामुळं नवीन झीज होते, ती वाढतच जाते आणि शेवटी असा प्रसंग येतो की मानसिक ओझं वाहून नेणं त्यांना खरंच अशक्य वाटू लागतं. करायलाच हवं म्हणून अशा व्यक्ती काम करीत राहतात. त्यातून त्यांना पूर्वी मिळणारा आनंद मुळीच मिळत नाही. काम करायला सुरुवात केल्यावर शरीर आणि मन पुरेसं साथ देत नाही, ते काम अर्धवट सोडून देणं भाग पडतं. आपण यापूर्वी क्रमांक 17 म्हणजे हॉर्नबीम या औषधाची थकवा या लक्षणासाठी माहिती घेतली. हॉर्नबीम या औषधात वर्णन केलेला थकवा फक्त मानसिक असतो. एखादं काम, दैनंदिन व्यवहारही आपल्याला जमणार नाही असं हॉर्नबीमच्या व्यक्तींना वाटतं, पण काम करायला सुरुवात केल्यानंतर आत्मविश्वास वाढून व्यक्ती ते काम पूर्ण करू शकते. या उलट लक्षणं ऑलिव्ह या औषधाची असतात. थकवा मन आणि शरीर दोन्हींना ग्रासून टाकतो. एखादी गोष्ट करण्यासाठी, ओढून ताणून नेण्यासाठी मानसिक धैर्य आणलं आणि कामाला सुरुवात केली तरी शरीर साथ देत नाही व हाती अर्धवट घेतलेलं काम अर्धवट सोडावं लागतं. हॉर्नबीम या औषधाची व्यक्ती मात्र सुरुवातीला जरी थकवा जाणवला तरी एकदा हाती घेतलेलं काम नंतर व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकते. ऑलिव्ह या औषधाची जरुरी पडू नये असं वाटत असेल तर हृदयाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. माणूस जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत त्याचं हृदय अविरत काम करत राहतं. विशिष्ट माणूस जन्माला आल्यापासून ऑलिव्ह या औषधाची गरज पडू नये असं वाटत असेल तर हृदयाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. पहा ना, माणूस जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत त्याचं हृदय अविरत काम करत असतं. विशिष्ट वेळ काम करून मग ठराविक वेळ विश्रांती, हेच तत्व. प्रत्येक आकुंचन प्रसरणानंतर हृदय 1/8 सेकंद विश्रांती घेतं. आपला संपूर्ण शरीर श्रमपरिहार, विश्रांती न घेता काम करीत राहिल्यास होणं अशक्य आहे हे हृदयाला माहीत असतं किंवा निसर्गानं तशी प्रेरणा दिलेली असते. म्हणून ते प्रत्येक आकुंचन प्रसरणानंतर थोडी थोडी विश्रांती घेतं, स्वतःला कार्यक्षम ठेवतं. हृदयानं असं काम केलं नाही तर काय होईल, तुम्हीच कल्पना करा. जीवनातील कर्तव्य, जबाबदाऱ्या, ध्येयसिद्धीसाठी प्रयत्न इत्यादी पार पाडताना योग्य विश्रांती ही आवश्यक आहे हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे इच्छापूर्ती तर होईलच, पण त्यासाठीचे प्रयत्नही आनंद देतील. विधात्यानं मानवाला जन्म दिला, विचार करू शकणारं सुबुद्ध मन व सुंदर शरीर दिलं. जीवनाचा उपभोग घेताना या शरीराची व मनाची निगा राखलीच पाहिजे, नाहीतर तो परमेश्वराचा अपमान ठरेल. नाही का? श्रम आणि विश्रांती यांचं गणित बरोबर जुळलं तरच तुम्ही मनाचा व शरीराचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊ शकाल. आता काही उदाहरणं घेऊ. ललिताबाई वय 50 वर्ष. 20 वर्षापूर्वी अपघात होऊन त्यांच्या पतीला अपंगत्व आलं. एकच मुलगी त्यांना. पण अत्यंतिक मानसिक आणि शारीरिक ताण वर्षानुवर्षे सहन करावा लागला. घरातील काम, मुलीचं संगोपन, पतीची शुश्रूषा यांना त्या अतिशय थकून जात. पण सांगणार कुणाला? आता मुलीचं लग्न ठरलं होतं, त्याची तयारी करायची होती. ललिताबाई सांगत होत्या, डॉक्टर इतके दिवस ढकललं कसं बस, पण आता अगदी सहन होत नाही हो, काहीतरी चांगलं टॉनिक द्या. एवढं मुलीचं लग्न झालं की मी जबाबदारीतून मोकळी होईन, मग घेईन विश्रांती. ललिताबाईंना ऑलिव्ह दिलं आणि त्यांचा पूर्वीचा उत्साह हो परत आला. दुसरं उदाहरण, मीनाक्षी वय 25 वर्ष. टायफॉइड न बरेच दिवस अंतरुणात काढावे लागले. अशक्तपणाही खूप आला होता. नोकरी करून ती बीकॉमचा अभ्यास करत होती. आता परीक्षाही जवळ आली होती. थकवा खूप जाणवत होता. अभ्यासालाही फार वेळ बसणं अशक्य व्हायचं. डॉक्टर मी नापासच होणार बहुतेक, मला वाटत नाही माझ्या हातून अभ्यास होईल, असं ती म्हणायला लागली. मीनाक्षीला तिचा आत्मविश्वास परत आणण्यासाठी लार्ज क्रमांक 19 ची पुष्पौषधी आणि थकव्यासाठी ऑलिव्ह हे औषध दिलं. 2 महिने तिनं ते औषध घेतलं. आता ती आजारपणातून चांगलीच सावरली आहे. तिनं अभ्यासही खूप केला. परीक्षेला जाताना मात्र ती पुन्हा म्हणू लागली, डॉक्टर मला जमेल ना पेपर लिहायला. आता फक्त मानसिक थकवा तिला जाणवत होता म्हणून हॉर्नबीम दिलं आणि परीक्षेचं लगीन थाटात पार पडलं. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: ಇಟ್ಟಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ KLE ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, KLE ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-70-362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448-99-8331.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 0831-244-444, एक्सटेन्शन 4327.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणू थोणी 90.4 FM KLE कनसू आणि KLE कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत सुरेखा शिवानंद पुजार यांना, ज्या बैलहोंगल तालुक्यातील मेट्याळ गावातील एक प्रोग्रेसिव्ह फार्मर आहेत. शिक्षिका म्हणून त्या कार्यरत होत्या आणि स्वतःच्या निवृत्तीनंतर त्यांनी शेतीकडे लक्ष दिलं आणि सध्या त्या ड्रॅगन फ्रुट्सची शेती करतायत. तेव्हा खूप चांगली अशी शेती त्यांनी केलेली आहे, जवळपास 1 एकरमध्ये त्यांनी ही शेती केलेली आहे. तेव्हा त्याच्याबद्दलचा प्रवास आपण आजच्या भागामध्ये ऐकणार आहोत. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आज आपण एका गावामध्ये एका शेतावरती आहोत आणि त्यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती केलेली आहे. याबद्दल आपण त्यांच्याशी बोलून अधिकची माहिती घेणार आहोत. मॅडम, तुमचं नाव?
1: माझे नाव सुरेखा शिवानंद पुजार.
0: ही जी शेती तुम्ही केलीत ती कधीपासून याची सुरुवात झाली आणि मुळात तुमच्या डोक्यात ही आयडिया आली कशी?
1: मला अगोदरपासून काहीतरी एक फळांचा बगीचा करायचं इच्छा होते. रिटायर झाल्यानंतर टाइमपास कसं करणार म्हणून विचार करून यूट्यूबमध्ये बघत असताना हे ड्रॅगन फळांचं भाग बघितलो आणि ते सारखं बघून बघून करायचंच मन ठरून मी हे केलो. मी 21 मार्चमध्ये रिटायरमेंट झालो. 6 महिने हेच सगळ्याकडे हे बघत बघत एकदा हावेरीमध्ये जाऊन बघितलं एक भाग, नंतर आणि बघूया म्हणून बराडला जाऊन तिथं बघितल्यानंतर मला करायचंच म्हणून ठरून मला हे रोपांचं ऍड्रेस देऊन आलो. मी 1 एकर 10 गुंठेच भाग केलेला आहे. आता मार्च 13 ला केलो, 2 वर्ष झाले. आता 24 मार्चला 2 वर्ष झाले. ते 18 महिन्याला फळ यायला सुरुवात केले. ह्या वर्षी जरा जास्त झाले. ते 3 वर्षानंतर फार फळ येतात म्हणून सांगितले. आम्हाला पण आता असं वाटते की हे छान फळ येते म्हणून.
0: हां, 2 वर्ष 3 महिने झाले हे लावून. मग हे तुम्ही बियाणं रोवलं होतं की डायरेक्ट म्हणजे थोडीशी छोटी अशी रोपं आणली होती?
1: छोटी रोपं आणले होते. बियामधून पण काढतात म्हणे, ते वेळ होते म्हणून मी 3 महिन्यात दिले त्याने ऑर्डर देऊन आले होतं.

0: ते रोप दिले.
1: अच्छा,
2: मग युट्यूबवर बघून ही कल्पना तुम्हाला आली असं तुम्ही म्हटलात, अर्थात आता इंटरनेटचा उपयोग कोण कसं करते त्याच्यावरती खूप सारं डिपेंड असते, पण तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे इंटरनेटचा वापर केलात. पण तरी सुद्धा ड्रॅगन फ्रूट हे काय आपलं भारतीय फळ नव्हे कदाचित, पण ड्रॅगन फ्रूट आपल्या इथं येईल की नाही, किंवा त्याला कशी जमीन पाहिजे, तो सगळा अभ्यास करणं आणि मग ह्याच्यामध्ये उतरणं, मग ती सगळी जी पूर्वतयारी असते ती कशा पद्धतीनं केलात?
0: मॅडम काय झालंय, माझा मुलगा एकदा ते युट्यूबमध्ये बघून मला एक व्हिडिओ पाठवला, ते बघितल्यानंतर मला डोक्यात आले, आमचं मिस्टर रागवत होते, मी रात्री त्यांनी झोपल्यानंतर बघत होते. बघून काय झालंय, मी वाट काय तरी असू दे, ते होऊ दे न होऊ दे बघायचंच म्हणून मन ठरवून सुरुवात केले काम, आणि करताना खूप हे झाले का म्हटलं, नवीन म्हटल्यानंतर मला पण त्याच्याबद्दल काय हे नव्हतं, आयडिया नव्हतं, तरी पण त्याने बघितलं तेवढंच मी नंतर मीच विचार करून त्यांना सांगून करून घेतले.
2: मग ही रोपं जी आहेत ती तुम्हाला कुठं मिळाली, त्याची इन्क्वायरी कशी केलात तुम्ही, आणि त्याच्यासोबत म्हणजे अनेक लोकांचा गायडन्सही तुम्हाला मिळाला असेल तर, आणि मग नंतर तुम्ही पुढे गेला असाल तर त्या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही फॉलोअप घेतलात?
0: मॅडम ते रोपं त्यांनी सांगितले मला, तुम्ही काय काळजी करू नका मॅडम, आम्ही 2 वर्षपर्यंत तुम्हाला माहिती देत असतो म्हटले. खरं रोपं घेतल्यानंतर त्यांनी बिझी असताना त्यांचं एवढं आम्हाला हे मार्गदर्शन मिळालं नाही. नंतर मी काय केले, युट्यूबवर बघून आणि नंतर आमचं एरियाचं अग्रिकल्चर ऑफिसर आहे ना, त्याने एकदा अचानक त्याने व्हिजिट दिली, ते जात असताना काय हे बघून मग त्यांनी आम्हाला त्यांचा खूप आम्हाला सहकार मिळाले. नंतर आता DD सर आहे ना, मानतेश मुरगुड सर, त्याने फार खूप आम्हाला हे सावयवाची कसं करायचं ते मार्गदर्शन दिले. ते त्यांनी सांगितले मला बेळगावमध्ये हे तिथं तुम्ही जाऊन सुमनांजली मॅडम म्हणून आहे, त्यांचं नाव पण सांगितले, त्यांना फोन करून सांगितले. नंतर असं मिळून मला ते जरा ह्याला कसं आम्ही फर्टिलायझर वापरायचं काय केलं तर कसं होते, आणि इथं काय होते मॅडम हे खतामध्ये असतात की एक हे म्हणतात डोणे हुळा म्हणतात तिला, आता एक रोपं दाखवते तुम्हाला, ते आत मुळं खातात. नंतर मला आणि युट्यूबमध्ये बघितलो त्याला काय करायचं म्हणून, त्याला काय म्हणतात मेटारिझम म्हणून हे ते पण सावयव ते गाठल्यानंतर ते बरोबर झाले. आता सावयवचं मला काय आता रासायनिक करायचं नाही, सावयव केले तर आमचं चांगलं होते म्हणून आता हा आता हे पण केले बघूया म्हणून काय ते कळी ठेवल्यावर 7 दिवसानंतर ते घालायचं, एक एक ह्याला एक एक लिटर घालायचं, एक एक आंबा असं करून एवढ्यापर्यंत आलो 2 वर्ष. ते केल्यानंतर ते 3 वेळा अग्रिकल्चर ऑफिसर व्हिजिट दिले आणि फ्रुट्स आमचं हे 24 ESV हे केले ना, मला पुष्प प्रदर्शनमध्ये फर्स्ट आले आणि हा प्रोग्रेसिव्ह फार्मर म्हणून पण त्याने आम्हाला सन्मान केले.
2: बरोबर, म्हणजे 2 वर्ष 3 महिने 3 महिन्याचं आता पीक आहे तुमचं, किंवा ही जी झाडं लावलेली आहेत ती आहेत. मग फुल असं फेजमध्ये ही फळं देण्याला स्टार्ट होणं किंवा आपल्याला जे अपेक्षित आहे त्याच्यामधून प्रॉफिट ते मिळणं, त्याला कधी सुरुवात होते?
0: मॅडम त्याने काय म्हटले, 18 मंथ्सला थोडं येत जाते आणि 2 वर्षानंतर थोडं येते, आमचं अर्धा खर्च पण येत नाही म्हटलं होतं, असंच आहे. 3 वर्षापासून आमचं पैसे येते, आम्ही गाठलेले पैसे 3 वर्षामध्ये येते, 4 वर्षानंतर आम्हाला प्रॉफिट असं वाटते मला, त्यांनी पण असंच सांगितले होतं.
2: अच्छा,
0: ओके मॅडम.
2: मग आता हे जे प्लांटेशन तुम्ही केलंय त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचं हवामान अगदी म्हणजे योग्य आहे याला?
0: मॅडम फार थंड पण नको ह्याला, फार ऊन पण नको, समशीतोष्ण म्हणतो की असं हवामान पाहिजे. आणि माती पण लाल माती असते ना, खडक खडक आणि लाल कडी असते ना, त्या भूमीला चांगलं येते म्हटलं ना. फर्स्ट मला काय तेच वाटले, आमचं जमीन तसं आहे मग येते म्हणून मी हे करूनच हे केलो.
2: आणि मग पाणी कसं लागतंय?
0: पाणी 4 दिवसानं आम्ही 4 तास सोडतो, जास्त

0: नको म्हणतात तरी पण चार दिवसाला तरी पाहिजे, चार तास सोडतो आणि उन्हामध्ये 8 दिवसाला सोडायचो. उन्हामध्ये जास्त सोडले तर हे होतं म्हणे. हां आणि पुढं एप्रिल मे मध्ये हे काय म्हणतात मग्गीला कळी येते ना, कळी येते ते ट्रेस व्हायला पाहिजे म्हणे. पानं पाणी जास्त असले तर उत्पन्न जास्त येत नाही, ते पाणी ट्रेस होऊन हे चिपटासारखं व्हायला पाहिजे म्हणे. नंतर फुलं कळी फार पडतंय म्हटल्यानंतर थोडं पाणी कमी करायचं तेव्हा. आणि उन्हामध्ये ज्याला सनबर्न येते ते सनबर्नला आम्ही जनवरीपासूनच तयार करून घ्यायला पाहिजे, नाहीतर फार 35 डिग्री पर्यंत चालते. ह्या वर्षी 36-37 झालं ना, म्हणताना जास्त येलो झाले तेच प्रॉब्लेम. अगोदर आम्ही तयार करून घ्यायला पाहिजे, नाहीतर पानं वेस्ट होतात. पानं वेस्ट गेले की आम्हाला उत्पन्न जास्त येत नाही, फळ येत नाही. त्यासाठी ते अगोदर आम्ही सनबर्न व्हायचं नको म्हणून ते आम्ही कॅव्हलिन म्हणून एक मिळते व्हाईट कलरचं, ते लावले तर चालते आणि चुना लावलं तर पण चालते.
1: म्हणजे ते झाडाला लावायचं,
0: झाडाला लावायचं ब्रश ना आम्ही लावून घ्यायचं घरी लावून. होय होय म्हणून असं केलो, 3 वेळा केलो, एकदा लावलो आणि पाऊस आले.
1: अरे बापरे, मग ते सगळं धुवून गेलं.
0: हो आणि एकदा लावले आणि पाऊस आले.
1: अरे रे रे,
0: असं होते. ते जानेवारी पासून आम्ही केले तर जे जास्त होत नाही. आम्हाला एवढं ते हे आलं नाही म्हणताना आम्ही मार्च मध्ये करायचं म्हणून ठेवलं ना, ते आम्हाला जरा जास्त हे झाले, पानं जास्त येलो झाले होते. आता तुम्हाला दिसत नाही सगळं, आणि पाऊस पडले की नाही चेंज होते आणि ग्रीन येते.
2: मग तुम्ही तुमच्या शेताची तयारी करण्याआधी किंवा ही रोपं लावण्याआधी किंवा रोपं लावून झाल्यानंतर इतरही कुणी शेतकऱ्यांनी असं काही प्रयोग केला असेल तर त्यांच्या शेतावरती जाऊन वगैरे त्यांच्याकडून काही माहिती घेतलीत?
0: हा मॅडम, काय बैलंगलच एक इंजिनियर आहे ते महेश लिंबेनर म्हणून, तो पण आल येऊन बघून नंतर ते पण केले आता. आणि इथं बिदरगड्डी म्हणून एक गाव आहे, त्याने पण केले आम्ही केल्यानंतर बघून. आणि बुडरकट्टीमध्ये एक केले आम्ही केल्यानंतर बघून, त्याने पण सर आहे त्याने पण केले म्हणून. आता काय होते, तुम्ही काय करता, तुम्ही काय करणार असं विचार
1: डिस्कशन
0: होऊन आम्ही सुधारण करून घ्यायला येते. आणि हे पण चांगलं आहे म्हणून आमचं कृषी इलाके आहे ना, त्याने वरच्या वर 6 महिने 3 महिने ते व्हिजिट देतात आणि त्याने पण आम्हाला मार्गदर्शन देतात. तेच मला अगदी हे झाले, खुश झाले. काय म्हटलं तर एकदम आम्ही नवीन असताना काय करावं, नवीन केल्यानंतर शिवाय देणारच काहीतरी नाव ठेवणारच असतात. हा त्याच्यामध्ये हे झाल्यानंतर मला आता अगदी हे काय म्हणतात तुम्ही मनाला अगदी खुशी येते. का म्हटलं तर आम्ही केले पैशापेक्षा मनाला शांती समाधान मिळते बघा.
2: खरंच ना, म्हणजे कुठलाही नवीन प्रयोग करत असताना सगळ्या गोष्टींची मनाची तयारी करून आपण त्याच्यामध्ये उतरायला पाहिजे आणि ते करत असताना म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी आपण तयारही राहिलं पाहिजे, कारण हे कसं येतंय काय होतंय ते आपल्यालाही माहिती नसतंय, काहीतरी गोंधळ होण्याची शक्यता असतेच त्याच्यामध्ये आणि लोकांचं बोलणं ऐकून घ्यायला पाहिजे. ती सगळी तयारी करूनच आपल्याला ह्याच्यामध्ये उतरावं लागतं आणि तो तुम्ही तेवढं मोठं धाडस तुम्ही केलं आणि त्याचं फळ तुम्हाला आता मिळालं, अर्थात ह्याच्या या गोष्टीसाठी 2 वर्ष तुम्हाला वाट बघावी लागली. पण अजूनही तुमची परीक्षा सुरूच आहे मला वाटतंय, कारण अजूनही ज्या पद्धतीनं तुम्हाला अपेक्षित आहे ती याची अजून सुरुवात झालेली नाही आहे, पण ती हळूहळू नक्कीच त्या प्रगतीपथावर आहे. जे आम्ही आता शेत बघतोय ते बघून आम्हालाही वाटतंय की नक्कीच त्याची सुरुवात आता होईल लवकरच. सो आता एवढं सगळं तुम्ही केलात, एवढं मोठं धाडस तुम्ही केलं, मग या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला कुणाकुणाची साथ मिळाली?
0: मॅडम आमचं मिस्टर पण त्यांचं नाव नाही सीत, त्यांनी कशाला पाहिजे म्हटलं अगोदर, आता त्यांना पण अगदी आनंद आहे, ते त्यांनी साथ दिले. आणि आमचं दोन्ही मुलं पण सून पण ते अग्रीमध्ये आहे ना, ते पण वरचेवर विचारत असते, त्यांनी पण आम्हाला सगळ्यांनी साथ दिले. आमचं शेतकरी करणारे ते लोक पण ते आता इथं आल्यानंतर सगळ्यांचं ओळख झालं ना. आम्ही पण गावामध्ये राहत होते केव्हा त्याने 6 महिन्यामध्ये एकदा येत होते, आता इथं आल्यानंतर सगळे गावांचंच ओळख झाले आता.

0: ते एक आनंद होते ते आणि सगळ्यांनी आणि कामं करायला लोक पण पाहिजे. हा आमचं आणि त्यांचं हे असतानाच काम चांगले होते. आम्ही एकटं काय करणारे होते, सगळ्यांचं सहकार असले तर हे शेतकरी हा गडी लोक पण पाहिजे. त्यांनी पण येतात मॅडम, अगदी लावून घेतले ना आता. चार लोक फिक्सच, चार लोक पाहिजेच. 15 दिवस एकदा, एक महिन्यामध्ये हे काय म्हणतात तुम्ही कसा काढायला,
1: कचरा काढायला
0: आणि गोबर घालायला आणि पटेलाय सगळं हे करायला गडीच पाहिजेच.
1: हा
0: सगळ्यांचं सहकार पाहिजे.
1: मग हे जे आता तुम्ही सांगितलं की सेंद्रिय शेतीच तुम्ही करत आहात, कारण आता रासायनिक शेती करून उपयोगाचं नाही, आणि ते करत असताना, ते सेंद्रिय शेती करत असताना म्हणजे खताचा वापर कसा, कोणत्या पद्धतीने करावा, किती किती दिवसांनी आपण कुठलं खत वापरलं पाहिजे किंवा कुठली फवारणी केली पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. मग त्या दृष्टिकोनातून तुम्हाला कुणाचं मार्गदर्शन मिळतं आणि तुम्ही ते कसं करता?
0: मॅडम स्वतः पण युट्यूब वगैरे करून बघितलं, हे केलं, आणि आता महेश रासापनावर पण सर एक अग्रीच आहे, त्यांनी इथं सगळा प्लॉट व्हिजिट करतात. आता त्यांनी पण व्हिजिट देऊन त्यांचं मार्गदर्शन पण घेतो. आणि फ्युचर बैठक म्हणून हे ते सेंद्रिय खताचे ते पण व्हिजिट देतात ना, त्यांनी पण मेट्रायझम सगळं त्यांच्याकडे मिळते. त्यांचं सगळ्यांचं सहकार घेऊन मी आता करत आहे. आणि हे खूप म्हणजे हे ड्रॅगनचं फळांचं वैशिष्ट्य म्हणजे डेंगूला बिळी पेशी कमी होतात ना, एक दिवसातच वाढ होते हे फळं खाले तर, आणि रोगनिरोधक शक्ती जास्त होते, आणि कॅन्सर पेशी पण हे होतात म्हणे लॉस होतात हे केले तर, म्हणजे कंट्रोलमध्ये राहते. हां बीपी शुगरवाल्यांना तरी अगदी चांगलं आहे, बीपी लोकांना सगळ्या हे रोगांना हे रामबाण म्हटलं तर पण हरकत नाही असं आहे. फ्रुटचं खुशी आहे.
1: बरोबर, कोरोना आल्यानंतर बरीच अशी फळं आपल्याला माहिती झालीत की ज्याचे गुणधर्म एवढे चांगले आहेत, आणि आपल्या मार्केटमध्ये म्हणजे इथल्या लोकल मार्केटमध्ये ही सगळी फळं आपल्याला अवेलेबल असतात आणि ते आपण खातो. तुम्ही मगाशी बोलता म्हटलात की ड्रॅगन फ्रूटमध्ये अनेक जाती आहेत, तर त्या किती आहेत आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये किती जातींचा प्रयोग केलाय?
0: मॅडम विचार केल्यानंतर 150 तराचे झाड आहे म्हणे ड्रॅगनचं. आम्ही 2 तराचे लावले, एक पिंक म्हणून एक जम्बो रेड, असं दोनच आम्ही बघूया म्हणून लावलो. टोटल 2900 रुपये. हा 1 acre आणि 10 गुंठेचं शेत आहे, त्याच्यामध्ये 726 फूल आहे, आणि एक कांब्याला 4 लोप लावायचं. आणि वर रिंग, त्याच्यामध्ये 2 सिस्टीम आहे, एक हे पोल आणि रिंग, आणि एक ट्रॅली सिस्टीम म्हणून. ट्रॅली ह्याच्यामध्ये काय होते, फार म्हणजे आम्ही आता 3000 रुपये असले तर त्याला 6000 उत्पन्न जास्त मिळते. ह्याच्याच एवढंच शेतीमध्ये उत्पन्न जास्त मिळते, म्हणून आता जास्त लोक ते पण करायला लागले. खर्च जरा जास्त येते, ह्याच्यापेक्षा जास्त येते म्हणे. ते बैलंगलचं महेश लिंबेनवर म्हणणं आहे ना, तो ट्रॅली सिस्टीम केले, ते 6000 हे केले म्हणे रोपं.
1: मग ही सगळी रोपं तुम्ही लावलात आता, आणि या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती पण तुम्ही त्याचाही अभ्यास केलात. ह्या ज्या 2 जाती तुम्ही सांगितल्या, त्याचे गुणधर्म किंवा त्याचे जे खाल्यामुळे जे आपल्याला बेनिफिट्स मिळणार आहेत, ते सगळे वेगवेगळे आहेत की एक सेमच आहेत?
0: हा ड्रॅगन फ्रूटचं हे बेनिफिट सेमच, ते कलर एक व्हाईट मिळते, आता रेड मिळायला लागले, आणि ब्लॅक पण आहे म्हणे, ब्लॅक कलरचं पण हे ड्रॅगन फ्रूट्स आहे म्हणे. आमचं काय पिंक आहे, स्वीट आहे, ते व्हाईट थोडं जास्त स्वीट आणि नसते, आंबट आणि सप्पक असते ते व्हाईटचं. म्हणताना आता अगोदर व्हिएटनाममधून येत होतं ना, तेव्हा कात होतं, आता हे रेड आल्यानंतर सगळं ते व्हाईट कमी केलेत. हा सेम गुणधर्म सेम असते.
1: कोरोना आल्यापासून म्हणा म्हणजे बरीच लोक आपल्या गावावरती परत आले, काही जणांचे जॉब गेले, त्याच्यामुळे मग शेतीकडे वळायला लागलीत लोक. मग असं जे युथ जनरेशन आता काही शेती करण्याच्या मार्गावरती असेल, कारण असं काहीतरी नवीन प्रयोग केल्यानंतरच त्याच्यातून आपल्याला जरा उत्पन्न जास्त मिळू शकतं. आपली जी पारंपरिक शेती आहे म्हणजे एकच पीक

0: हे उदाहरण मी बघूया म्हणून आम्ही नवीनच केलो, तरी पण एक वर्षामध्ये आम्हाला कळालं ह्याच्यामध्ये आम्हाला प्रॉफिट मिळते म्हणून करायलाच काय हरकत नाही. हे नवीन काहीतरी आम्ही करायलाच पाहिजे. हां मॅडम, आता आम्हाला धोक्यात आहे ते एक एकर तरी हे काय मिश्र कृषी म्हणतात की अरण्य कृषी ते केले तर पण एवढं हे मिळते म्हणे, त्याला गोबर नाही काय काही काम नाही, फक्त झाडं लावायचं त्याने व्यवस्थित रोप हे करून घ्यायचं. 3 वर्षानंतर आम्हाला काही हे नसताना हे कसं काढायचं नाही काय नाही, तेच गोबर होते अरण्यामध्ये कसे होते ना ते असं होते. असं काहीतरी आताचा युवा पिढीने करायलाच पाहिजे हेच मी सगळ्यांना सांगता इच्छितो.
1: अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांच्याकडे खूप कमी जमीन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असा नवीन काहीतरी प्रयोग करून खूप चांगलं उत्पन्न घेतलंय. आधुनिक शेतीचा उपयोग त्यांनी करून घेतलेला आहे आणि तसा उपयोग करून घेऊन मग त्यांचं उत्पन्न वाढल्यावर त्यांच्याही मनाला जरा समाधान वाटतंय. पण जी अशी पूर्वीपासून चालत आलेली लोक आहेत त्यांचं जरा असं माइंडसेट झालेलं असतंय आणि ते बदलणं जरा कठीण जातंय आणि अशा वेळी मग सगळा गोंधळ होतो त्यांचाही. पण त्यांनी जरा स्वतःला युवा पिढीच्या ह्याच्यानुसार मतानुसार किंवा बदलत्या काळानुसार स्वतःलाही जरासं बदललं पाहिजे. तुम्ही जसं सांगितलं की म्हणजे खडका अशी थोडीफार जमीन असली तर त्याच्यामध्ये हे पीक चांगलं येऊ शकतं, पाण्याचाही प्रमाण कमी असतं म्हणजे जास्त पाणी लागत नाही, हवामानही योग्य ते आहे जे आपल्या बेळगाव किंवा आसपासच्या भागामध्ये जे योग्य हवामान आहे ते याला सुटेबल आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही याच्यामध्ये उतरलात आणि खूप चांगला असा आता तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतोय. तर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सांगितलं की अरण्य कृषी ही एक नवीन संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि ती तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय. मग हे जे आता रोप तुम्ही लावलेलं आहात ते रोप आपण म्हणजे एकच लावायचं की त्याच्या सोबत आपण आणखीन कुठलं तरी क्रॉप घेऊ शकतो?
0: हे अंतर कृषी म्हणून करायला पाहिजे मॅडम. ते एकच ह्याच्यामध्ये आम्ही हेच विचार करूनच हे ड्रॅगन मध्ये आम्ही महागणी आफ्रिकन महागणी म्हणून लावलेलं आहे. ते 15 वर्षाला येते म्हणे कटिंग. एक गण फुटला 2000 आता आहे म्हणे. 1 कोटीचं होते म्हणे. 2 कोटी असेल तर 1 कोटी तरी होणारच 15 वर्षानंतर. असा विचार केले तर आम्ही पुढं जाऊ शकते. आत्ताच एवढी पिढी खरंच विचार करायलाच पाहिजे. आम्ही हे केले तर त्याने असंच ऊस लावले तर काय 3 वर्षामध्ये येते. एकदा लावलं तर 3 वर्ष येते. खरे किती येते आता मला बघितल्यानंतर 1 एकरेला 30,000 पडते खर्च सगळं घेऊन. मग हे खर्च सगळं काढले तर पण 1 एकरेला 10 लाख येते म्हणे. 3.5 लाख आम्ही मेंटेनन्स काढले तर पण 6 लाख उत्पन्न येते. कमी शेती असल्याने खेळ तर त्यांना फार चांगलं आहे हे.
1: मग ही शेती ह्या रोपांसाठी तयार करण्यापासून आतापर्यंत तुम्हाला किती खर्च आला आणि सरकारकडून किंवा डिपार्टमेंटकडून तुम्हाला काही मदत मिळाली?
0: मॅडम आम्ही युट्यूबमध्ये बघितल्यानंतर 6 लाख खर्च येते म्हटले. खरे आता आम्हाला नवीन असल्यामुळे डबल खर्च झाले म्हणताना 20 पर्यंत झाले. सगळ्या 3 वर्ष झाले, 2 वर्ष कम्प्लीट झाले. खरे ते होते असेल तरी पण खर्च येते मॅडम, 10 लाख तरी येते. हां आम्हाला जास्त माहीत नाही म्हणून ते कंपाऊंड करायला जास्त आले तरी पण खर्च येते. ते खर्च येते का म्हटलं तर एकदा लावले तर 25 वर्ष येते. 1 टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणताना ते काय झाले तर पण काय हे नाही.
1: या रोपाचं आयुष्य किती आहे?
0: तेच मॅडम 25 इयर्स 30 इयर्स आहे म्हणे तरी 25 इयर्स 20 वर्ष पण आले तर काय होते. हा 20 लाख केले तर वर्षाला 1 लाख खर्च झाले सर आम्ही धरले तर. आम्हाला 2-5 वर्षामध्ये सगळं येते की 1 वर्षाला 10 लाख आले तर पण 6 लाख 1 एकरला 6 लाख कुठलं ह्याच्यामध्ये मिळते? मिळत नाही. लाभ तरी आहे.
1: थँक्यू सो मच मॅडम आणि खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि ही जी ड्रॅगन फ्रूटची जी शेती तुम्ही केलाय खूप सुंदर आल्यानंतर अगदी खूप छान असं समाधान वाटतं मनाला. थँक्यू सो मच आम्हाला एवढा वेळ दिलात आणि एवढी सगळी माहिती आमच्यासोबत शेअर केली त्याबद्दल.
0: मॅडम तुम्ही पण तिथून इथपर्यंत येऊन आम्हाला पण खूप आनंद झाले. तुम्हाला हृदयपूर्वक धन्यवाद देतो. का म्हटलं तर काहीतरी आम्ही केल्यानंतर कोणतरी चांगलं म्हटल्यानंतर काहीतरी एक मनाला हे होते ते अनेक शक्ती येते पुढचं काम अनेक करायला आम्हाला प्रोत्साहन येते त्यासाठी.

0: मला तुमचं सर्व मंडळींना मी मनापूर्वक आमचं मिश्रांचं तर्फे पण तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो.
1: होता आजचा केली कृषी मित्र हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण सुरेखा शिवानंद पुजार यांना ऐकलं. बैलहोंगल तालुक्यातील मेठ्याळ गावच्या त्या रहिवाशी आहेत आणि शिक्षिका म्हणून त्या कार्यरत होत्या. निवृत्तीनंतर त्यांनी शेती करायला सुरुवात केली. ड्रॅगन फ्रूट्स जे सध्या आपल्याला जिकडे तिकडे हे फ्रूट पाहायला मिळतं, त्याचे अनेक फायदे आहेत. त्याचे गुणधर्म अतिशय चांगले आहेत, तब्येतीसाठी चांगलं आहे ते. या फळाची त्यांनी शेती केलेली आहे आणि त्याबद्दलचीच अधिकची माहिती आपण आजच्या भागात ऐकली. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनुष्य पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणू फोनी 90.4 FM KLE गणसू. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू। आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। आज माझ्या स्टुडिओमध्ये आहेत राजेंद्र कंदलगावकर। ते मूळचे पुण्याचे आहेत आणि वयाच्या 7व्या वर्षापासून त्यांनी संगीत शिकायला सुरुवात केली आहे। संगीत अलंकार त्यांचं झालेला आहे। आकाशवाणीचे कलाकार आहेत ते आणि त्यासोबत पुणे विद्यापीठ, भारतीय विद्यापीठ येथील मुलांना ते शिकवतात देखील। अनेक ठिकाणी म्हणजेच देश विदेशांमध्ये त्यांचे अनेक प्रोग्राम झालेले आहेत आणि त्याला त्यांना खूप चांगला प्रतिसाद देखील मिळालेला आहे। बेळगावमध्ये ते एका कार्यक्रमानिमित्त आपल्याकडे आलेले होते आणि या संधीचा फायदा घेऊन वेणुधुनीच्या माध्यमातून त्यांना आपण ऐकणार आहोत। सर, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे।
1: नमस्कार।
0: तुमच्या सोबत बोलण्याचा योग आम्हाला मिळाला ती खरंच अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी आणि अनेक श्रोते आपल्याला आता वेणुधुनीच्या माध्यमातून ऐकणार आहेत। तेव्हा तुमचा थोडासा संगीताचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही याच्याकडे कसे वळलात किंवा याची आवड तुम्हाला कशी लागली।
1: संगीताची आवड म्हणजे माझ्या घरामध्ये कायम संगीत चालू असायचं, त्यांना आवड होती आणि आई पण गाणं वगैरे म्हणायची, तर घरात चालू असल्यामुळे मग त्याच्यामध्ये मला पण इंटरेस्ट आला, तर मग गाणं शिकायचं कुठेतरी। मग त्यावेळेचा असा एक हे असायचा की जवळच्या क्लासमध्ये घालायचं।
0: हो ना।
1: मग जवळचा क्लास म्हणजे कुठले, तर ते विष्णुपंत घागांचा एक क्लास होता तिथे माझे पहिले गुरुजी, आणि ते परीक्षा पद्धतीने वगैरे शिकवायचे।
0: अच्छा।
1: तर त्याच्यात मग हळूहळू एक एक एक एक परीक्षा पुढे पुढे देत देत मग मी अलंकार केलं। पण त्याच्या आधीच गुरुजीने सांगितलं की हे असं काय ते आलाप लिहून दिलेले ताना पाठ केलेल्या असं परफॉर्मन्स होत नाही, तुम्हाला तुमच्या मनातून ते सगळं आलं पाहिजे।
0: हो ना।
1: मग त्यासाठी वेगळ्या विचारात जेव्हा होतो तेव्हाच गुरुजी माझे पंडित भीमसेन जोशी जे नंतरचे, त्यांची पण ओळख झाली। त्यांनी सांगितलं की हरकत नाही माझ्याकडे शिकायला आणि मग मी सुरुवात केली त्यांच्याकडे। तिथे मग परफॉर्मन्स कसा द्यायचा याचं चांगलं शिक्षण मिळालं जवळजवळ 11-12 वर्ष, तर त्यामुळे मग खूपच चांगलं कळलं की परीक्षा पद्धतीतून तुम्ही परफॉर्मन्स कडे कसं जाता। मग विद्यार्थ्यांना मी ते शिकवलेलं आहे की तुमचे स्वर कसे लागायला पाहिजे, त्याला ताकद कशी यायला पाहिजे, तालाचं कसं गणित बसवायचं आणि कॉन्फिडन्स कसा वाढायला, असं सगळं करत करत हा प्रवास इथपर्यंत आलेला आहे।
0: अरे वा, छान। म्हणजे खूपच मोठा प्रवास आहे तुमचा। तर तुम्ही जसं म्हटलात की परफॉर्मन्स ही आपल्याला चांगला देता आला पाहिजे, तर या गोष्टींचं साम्य राखत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात?
1: पहिलं तर तानपुऱ्यामध्ये सगळे स्वर तुम्हाला बरोबर ओळखता आले पाहिजेत, लावता आले पाहिजेत, कारण तानपुऱ्यामध्येच तुम्हाला सगळ्या स्वरांची जाणीव होते। कारण सा जसा आता हा सा मी ऐकतो इथे, स या सा मधनच प पण जनरेट होत असतो, स प, मग हा अभ्यास विद्यार्थ्यांचा व्हायला पाहिजे।
0: अच्छा।
1: की सा मधनं प जनरेट होतो म्हणजे नेमका काय होतं, म्हणजे पाचवा स्वर, आणि मग पाचव्या स्वरातून पुढे रे, प पासून रे पर्यंत पाचवा स्वर, रे पासून ध पर्यंत परत पाचवा स्वर, असं एक जनरल तुम्हाला आयडिया त्या तानपुरेच्या माध्यमातून येते। मग नंतर रागांचे स्पेशल जे स्वर आहेत त्याचा वेगळा अभ्यास करावा लागतो की कोमल स्वर, आता पेटीमध्ये सगळे गातात, पेटीवर लावून सगळीकडे चाललेलं असतं, तर तो जो काही गंधार तो ट्यून केलेला असतो। पेटी हे मुळात आपलं वाद्य नाहीच आहे, ते आहे फॉरेनचं वाद्य,
0: बर,
1: पण ते आता आपण ऍक्सेप्ट केलं। पण पहिला अभ्यास करताना तंबोऱ्यातच करायला पाहिजे, कारण हे सगळं ऐकून ऐकून ऐकून त्या तंबोऱ्याच्या ऐवजी पेटीचे स्वर कानात बसून जातात, पाठ होतात, तसेच गायले जातात, आणि तसं झालं की मग तो परफॉर्मन्स राहत नाही, एक जनरल सगळ्यांचं होऊन जातं, त्याच्यामध्ये एक्सप्रेशन्स येत नाहीत, स्वरांच्या श्रुती कळत नाहीत, त्यामुळे तो अभ्यास मुलांनी करणं आवश्यक आहे ज्याच्यामुळे त्यांची प्रगती चांगली होईल, अशा दृष्टीनं हा विचार तर विद्यार्थ्यांपर्यंत मी नेतोय।
0: मग आजच्या युवा पिढीला जर संगीताची आवड आपल्याला लावायची असेल किंवा काही लोकांना असेल आवड आणि ती थोडीशी इम्प्रूव्हमेंट व्हावी असं जर आपल्याला आज वाटत असेल, तर त्यांच्यासाठी तुमच्याकडून काय सल्ला असेल?
1: सल्ला म्हणजे त्यांच्या गुरूंवरती ते अवलंबून आहे, गुरूंनी त्यांना सांगितलं पाहिजे की तंबोरा ऐका, त्यातनं स्वर ओळखा, म्हणजे तो इतका ऍक्च्युअली काही फार जादू नाही त्याच्यामध्ये।
0: बर,
1: तुम्ही तंबोरा लावलात, आपला ओरिजिनल जो तंबोरा असतो अकॉस्टिक भोपळावाला, तर त्याच्यामध्ये तुम्ही प बोललात की तो प आपोआप झनकारतो।
0: अच्छा।
1: कारण ते फिजिक्सचे रूलच आहेत ना, की स्वरांची फ्रिक्वेन्सी सेम असेल तर ते झंकारणारच, तर तो अनुभव घेतला पाहिजे विद्यार्थ्यांनी की हे असं होऊ शकतं। मग प मधनं रे होतोय का, नाही तंबोऱ्यात लावलेला तरी पण येतो का, असं जरा सूक्ष्म डेव्हलपमेंट ती जर झाली, कानाला कळलं की हो हे स्वर येतात, मग पुढे प्रोग्रेस छान होईल। पण तिथं तिथपर्यंत जात नाहीत सगळेजण हार्मोनियम वगैरे
0: इझी मेथड बघतात,
1: त्यामुळे मग ते तितकं कान तयार होत नाही असं प्रॉब्लेम. प्रत्येक हार्मोनियम तुम्ही बघितलं तर वेगळ्याच ट्यून मध्ये असते,
0: होय ना,
1: सगळे काही सारखं नसतं. त्यातल्या त्यात मग ते इलेक्ट्रॉनिक कॅसिओ किंवा यामाचा किंवा ते तरी थोडस त्यांचं मेजरमेंट चांगलं असतं, पण तरी ते आपल्याला उपयोगी नाहीच आहे. आपण तंबोऱ्यातच गायला पाहिजे, तर ती मेथड नीट माहिती करून घेतली पाहिजे, म्हणजे मग निश्चित प्रगती आहे.
0: मग आजकाल जर बघितलं तर क्लासिक म्युझिक म्हणजे ते शिकणं थोडस कठीण वाटतंय सगळ्यांना, तर तुमचं याबद्दल काय मत आहे?
1: कठीण म्हणजे रिझल्ट न मिळाल्यामुळे कठीण वाटतं. मला जर एखाद्या गोष्टीचा रिझल्ट मिळत असेल तर मला ते नक्की शिकायला आवडेल की हो मी करतोय आणि त्याचे मला रिझल्ट मिळत आहेत. आता काय होतंय की खूप लोक बरेच वर्ष शिकता शिकतात आणि मग ते ऍव्हरेज लेवलला राहतात, मग ते नंतर कंटाळून निघून जातात. असं व्हायला नाही पाहिजे. रिझल्ट मिळाले तर डेफिनेटली लोक शिकतील चांगल्यापैकी, काहीच प्रॉब्लेम येणार नाही.
0: तुम्ही कोणकोणत्या गुरुंकडे शिकला त्यांच्याबद्दल थोडस सांगा.
1: मी विष्णुपंत घागांच्याकडे आधी शिकलो, ते ग्वाल्हेर घराण्याचे होते आणि त्यांनी मग ही जी ग्वाल्हेर घराण्यामध्ये डिसिप्लिन खूप आहे.
0: अच्छा.
1: तर त्या डिसिप्लिनमुळे रागांची शुद्धता, त्याच्यानंतर त्याची संख्या पण पाहिजे की इतके इतके राग तरी तुम्हाला यायला पाहिजेत,
0: बर,
1: तर ते पण इतके इतके ताल यायला पाहिजेत, वेगवेगळ्या तालांचा पण अभ्यास. काही घराण्यांमध्ये विशिष्ट तालच गायले जातात, तसं न होता ग्वाल्हेर घराण्यामध्ये झुमरा, तिलवाडा, एक ताल, विलंबित तीन ताल, या सगळ्या तालांमध्ये गायलं म्हणजे त्यांच्या सिलेबस मध्ये की हे गायलंच पाहिजे.
0: ओके.
1: त्याच्यामुळे त्याचा अभ्यास होतो, कळतं की बघ याचं काय कसं आहे, वजन कसं आहे, डिस्टन्स कसं आहे, त्यामुळे तो अभ्यास झाला. मग भीमसेन जोशींच्याकडे भावपूर्ण संगीत कसं असतं, म्हणजे जनरली काय होतं की सगळ्या रागांना एकच ट्रीटमेंट दिली जाते, तर तसं नसून प्रत्येक रागाचं एक एक्सप्रेशन आहे.
0: बर.
1: त्या सगळ्या एक्सप्रेशन्सचा अभ्यास करणं आणि ते आपल्या गाण्यात येणं, म्हणजे शंकरासारखा राग असा तो मस्त तो जोश ज्याला म्हणतो आपण, तांडव जसं शंकराचा तसं तो आला पाहिजे.
0: एनर्जी पाहिजे,
1: एनर्जी पाहिजे त्याच्यामध्ये. आणि एखादा असा थोडासा सॅड कडे जाणारा राग असेल तर तो सॅड फील तुमच्या गळ्यात आला पाहिजे. मुलतानी सारखा आहे, तोडी सारखा आहे, तर तसं आलं पाहिजे. तर तो अभ्यास तुम्हाला या मोठ्या गुरूंच्याकडे किराणा घराण्यामध्ये जास्त व्यवस्थित मिळतो.
0: बर.
1: त्यामुळे मी त्याच्यामध्ये जास्त अभ्यास तसा दृष्टीने केलेला आहे.
0: हा जो घराण्यांचा उल्लेख तुम्ही करताय तर त्याची संकल्पना नेमकी काय आहे, म्हणजे जर कॉमन पीपलना जर आपण सांगायचं म्हटलं तर काय आपण सांगू?
1: नाही, एक विशिष्ट व्यक्ती ही आपल्या गायकीचा विस्तार करताना खूप अनेक चांगल्या गोष्टींचा अभ्यास करते आणि मग त्या गोष्टी पास ऑन केल्या जातात विद्यार्थ्यांच्याकडे आणि त्या जर त्यांनी चांगल्या उचलल्या तर ते हळूहळू घराणं तयार होतं.
0: अच्छा.
1: आणि आता घराण्याच्या भिंती इतक्या काही अगदी रिजिड नाही आहेत, दुसऱ्या घराण्यातल्या चांगल्या जागा सुद्धा आता घेतल्या जातात, सजेशन दिलं जातं की अरे ही जागा चांगली आहे. अशा अनेक जागा जर चांगल्या चांगल्या जर दाखवल्या गेल्या तर गाणं बोर कधीच होणार नाही, कारण जनरली या सगळ्या नवीन पिढीचं म्हणणं असतं की क्लासिकल ना बोर होतंय, काही चाललंय ऊ चाललंय, पण नक्की त्याच्यामध्ये काय आहे हे जर कळलं आणि ते जर रंजक पद्धतीने मांडलं गेलं, व्हॉइस कल्चर पण झालं पाहिजे, आवाजाला चांगली ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे, सगळं फ्लॅट टाईप गायला सुरुवात केली की लोकांना ते आवडत नाही असं होतं. आणि गाणं शिकणाऱ्याचं ड्युरेशन जेवढं जास्त असेल, तो 10 वर्ष शिकला, 11 वर्ष शिकला की मग त्याच्या मनामध्ये ते यायला लागतं की वा मी आता 10 वर्ष शिकलो, माझ्याकडे हे सर्टिफिकेट आहे, माझ्याकडे ते सर्टिफिकेट आहे, मी चांगलाच गातो, मग कंपल्सरी माझा ऐका. पण आवाजावरती काही ट्रीटमेंट केलेली नसते, व्हॉइसला तुम्हाला खास घडवावं लागतं.
0: अच्छा.
1: लेडीज असो जेंट्स असो कोणी असो, माईकला कसा सूट होईल आवाज त्याचा अभ्यास आहे.
0: बर.
1: तर तो अभ्यास जर केला गेला तर ते गाणं चांगल्या माध्यमातून तुम्हाला ऐकू येतं आणि मग कंटाळवणं वाटणं शक्य नाही.
0: तरी म्हणजे अलीकडे खूप ठिकाणी बघितल्या, आपल्या केएलई म्युझिक स्कूलनं सुद्धा भजन स्पर्धा आयोजित केली होती आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि तो प्रतिसाद बघून असं वाटायला लागलं की आजही भजनाची एवढी आवड लोकांना आहे जी युवा पिढीला माहिती नाहीये, पण त्या भजन स्पर्धा पण एवढ्या उत्कृष्ट झाल्या आणि खूप छान पद्धतीनं प्रतिसाद मिळाला. अनेक म्हणजे बाहेरून कितीतरी लोक आली होती, कितीतरी भजनी मंडळी त्यांनी पार्टिसिपेट केलं आणि त्यावेळी खरोखर आम्हाला वाटायला लागलं की अजूनही लोकांनी ती आवड जपलेली आहे. म्हणजे बघून खरंच आनंद झाला की अजूनही ती आपली जी संस्कृती आहे भजन गाण्याची म्हणा, म्हणजे त्यांनी थोडं तरी प्रॅक्टिस केलंच असेल येण्यापूर्वी
1: नक्की,
0: किंवा म्हणजे त्यांचे प्रोग्रामही चालत असतील, तेव्हा ही संस्कृती जपून ठेवणं खरंच गरजेचं आहे. त्याच्यामध्ये थोडेफार असे ग्रुप होते जे युवा होते म्हणजे यंग होते, तर खूप छान वाटलं ते बघून, म्हणजे त्याच्यावरून कळून येतं की अजूनही ते संगीत जपलेलं आहे अनेक गावांमध्ये.
1: नक्कीच नक्कीच. नाही आणि आपल्याला माहिती नसतं कुठे कुठे काय काय काय या स्पर्धेच्या निमित्ताने हे स्पर्धक येतात
0: हो ना,
1: आणि आपल्याला कळत तरी की कुठे कुठे काय काय चाललेलं आहे ते. पण बेस्टचा हा संगीतच आहे, म्हणजे 12 सूर तर चांगले कळलेच पाहिजेत.
0: हो हो,
1: मग तुम्ही गझल गा किंवा भजन घ्या, क्लासिकल म्हणा, काही बॉलिवूड गाणी म्हणा, सगळ्याला 12 सूर कंपल्सरी शिकलेच पाहिजेत आणि ते योग्य पद्धतीने शिकले पाहिजेत.
0: अगदी बर. आता तुम्ही एवढा आमच्या वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहात, तर आमच्या श्रोत्यांसाठी एक चार लाईन तुमच्याकडून ऐकवा.

0: वा खूपच सुंदर होतं. आणि आमच्या श्रोत्यांनी तुम्हाला रेडिओवरती ऐकलं, पण मला प्रत्यक्ष ऐकून खरंच खूपच छान वाटलं. आणि यानंतर मी असं विचारेन की सर्वांना असं वाटत असतं की आपला आवाज जर चांगला असेल तरच आपण संगीत शिकू शकतो, तर असं काही आहे का? आणि तसं जर नसेल तर आपल्या आवाजावरती त्यांनी काय काम करावं?
1: नाही, ऍक्च्युली ज्यांना बोलता येतं त्यांना गाता येतं, पण आवाज कमवावा लागतो. त्याच्यावरती संस्कार दोन प्रकारचे, एक तर स्वरांचा संस्कार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मेहनतीनं ते स्वर लागतात की नाही बघणं.
0: बरोबर.
1: हळूहळू आवाज चांगला होतो. खूप खराब असलेला जो आवाज आहे तो पण चांगला होतो.
0: बर.
1: इवन साईड त्याचे फायदे खूप आहेत. एक तर हे श्वास कमी लागणं, पुरत नाही किंवा काय वगैरे, तर गाणं शिकणाऱ्यांना तो प्रॉब्लेम निघूनच जातो.
0: अच्छा.
1: दमा बिमा सगळ्या गोष्टी दूर होऊन जातात, कारण श्वास भरपूर घ्यावाच लागतो आणि त्या लंग्सना चांगली ताकद येते.
0: हो ना.
1: त्यामुळे म्हणजे ह्या दृष्टीने सुद्धा संगीताकडे बघायला हरकत नाही. ठीक आहे, प्रोफेशन करू नका, पण हे शिकल्यानंतर असणारा कॉन्सन्ट्रेशन लेवल ही पण वाढते, कारण तुम्हाला बऱ्याच गोष्टीचं काम करावं लागतं. तुम्हाला राग शिकावे लागतात, सूर शिकावे लागतात, ताल शिकावा लागतो, ऑडियन्स जाते का निघून जाते का बसतंय ते बघावं लागतं. काय ते बोर होता कामाने,
0: है ना?
1: तर त्यामुळे सगळीकडे लक्ष जेव्हा तुम्ही चौफेर टाकता तेव्हा तुमचा ब्रेन एकदम शार्प व्हायला लागतो. तेव्हा ब्रेनला ह्या ऍक्टिव्हिटी लहान मुलांपासून द्यायला पाहिजेत. जरी त्याने प्रोफेशन नाही केलं तरी चालेल, पण गाणं शिकलं पाहिजे. नोटेशन लिहायचं सुद्धा खूप शार्प लिहावं लागतं. ते एक मात्रा चुकली, दुसरी मात्रा काहीतरी झाली, कोमलचा शुद्ध झाला, हे काही चालत नाही. त्याला कॉन्सन्ट्रेशन पाहिजे ना,
0: त्याशिवाय
1: होणार नाही. त्यामुळे अगदी लहान मुलांपासून शिकलं पाहिजे.
0: म्हणजे संगीत शिकल्यामुळे मन तर प्रसन्न राहतच राहतं, पण आरोग्याच्या दृष्टिकोनातून याचे अनेक फायदे आहेत.
1: डेफिनेटली.
0: छान. म्हणजे संगीताकडे एक आवड म्हणून किंवा आपलं आरोग्य नीट राहण्यासाठी बघायला अजिबात म्हणजे काही हरकत नाही.
1: हो, निश्चित निश्चित.
0: बर, तुमच्या पर्सनल लाईफ बद्दल थोडंसं विचारते की तुमचं म्हणजे जर म्युझिक जर तुम्ही चूज केलं नसतं तर दुसरं प्रोफेशन म्हणजे कुठली आवड आहे तुम्हाला?
1: बहुतेक काहीच नाही, संगीतच. कारण तेवढा वेळ दिल्याशिवाय तुम्हाला त्या लेवलला गातच येत नाही.
0: बरोबर. ओके.
1: त्यामुळे तितका जर तुम्हाला नाही करायचं तर मग ते असंच, म्हणजे मी जसं बाकीच्यांना म्हणेन की आपल्या आरोग्याकरता किंवा आवडीकरता किंवा मन शांती करता करावं, तसंच केलं असतं मग ते. पण तसं नाही, अगदी म्हणजे वयाच्या 7व्या वर्षापासून हाच विचार की हे संगीत करायचं, त्यामुळे काही प्रश्न नाही त्याच्यात.
0: अच्छा, म्हणजे दुसरा ऑप्शनच नाही ठेवला तुम्ही. अच्छा. मग आताचं जे युथ जनरेशन आहे त्यांच्यासाठी तुमच्याकडून काय मेसेज असेल?
1: त्यांनी खरं ऐकलं पाहिजे नुसतं. ठीक आहे, आवडेल न आवडेल तो विषय वेगळा, त्यांनी ऐकायला आलं पाहिजे. चांगल्या मोठ्या मोठ्या मैफली ऐकायला पाहिजेत आणि काय लोक ऐकतात आणि कुठे दाद देतात आणि का देतात याचा अभ्यास केला पाहिजे की वा असं म्हणायला का लागले लोक.
0: अच्छा.
1: तर वा म्हणजे कुठेतरी ते हृदयात जाऊन भिडलेलं आहे म्हणून ते वा म्हणतात. मग हृदयात भिडलं म्हणजे काय झालं हे सगळं बघायला पाहिजे, म्हणजे मग त्याची आवड वाढेल, समज वाढेल. आणि ते गेलेच नाही तिथं, तर जसं तुम्ही आता म्हणलं की ते भजनाचे विद्यार्थी आले, कॉम्पिटिशन झाली म्हणून कळलं, सेम आहे की या नवीन लोकांनी यंग जनरेशननी जाऊन क्लासिकल प्रोग्राम अटेंड केले पाहिजे. जाऊन बसायचं, कळो ना कळो, जाऊन बसायचं की काय काय आहे. मग हळूहळू ते कळायला लागतं की इथे काहीतरी सूर छान लागला, उंच सूर बराच वेळ धरून ठेवलेला आहे, काय काय ऍक्टिव्हिटीज होतात, सिम्पल सिम्पल ऍक्टिव्हिटी. मी म्हणणार नाही की तुम्हाला राग कळले पाहिजेत, हरकती कळल्या पाहिजेत, नॉट नेसेसरी. पण तुमचं निदान काय छान वाटतंय हे अप्रिशिएट करायला तुम्ही शिकलात ना, मोर दॅन इनफ.
0: मग एका सिंगरला आपला आवाज व्यवस्थित ठेवण्यासाठी आणखीन दुसरं काही त्याच्यावरती काम करावं लागतं?
1: पथ्य काही लोकांना पाळावे लागतात, पण काही लोकांना नाही पाळली तरी चालतात, पण ते सगळ्या व्यक्ती सापेक्ष आहे. कारण काहींना आईस्क्रीम खाल्लं की झालं बादलं,
0: होय ना,
1: काहींना तिखट खाल्लं की झालं, काहींना आंबट खाल्लं की झालं, पण प्रत्येकाचं तसं असतं असं काही नाही. प्रत्येकाने आपली प्रकृती ओळखून ते करायला पाहिजे. म्हणजे तो करतो म्हणून मी करेन असं अजिबात नाही.
0: तुमच्या गुरूंच्या बद्दल एखादी अशी आठवण जी खूपच तुमच्या मनाजवळ होती आणि ती आमच्याशी तुम्ही शेअर करताय अशी कोणती?
1: गुरुजीने एकदा मिया की तोडी, मी आताच मॅडमशी बोलत होतो, मिया की तोडी शिकवायला घेतला.
0: बर.
1: आम्ही आपलं आमच्या पद्धतीप्रमाणे सारे सह

मग त्यांनी सांगितलं की गंधार हा कुठे पाहिजे? स रे ग हा तोडीचा गंधार आहे. तुम्ही काफी गायला गेलात तर गंधार कोमलच असतो, पेटीवर तोच वाजणार आहे, पण तिथे तसं नाहीये. स रे ग रे रे ग म प म ग हा चढा आहे बरा कोमलच.

0: हा थोडासा वेगळा आहे
1: हो ना,
0: पण हे काय पेटीत मिळणार नाही, तो तुम्हाला अभ्यासाने दाखवून द्यावं लागेल की इथं लाव आणि तो तंबोरा देतो ऐकू, त्यामुळे तंबोऱ्यामध्ये हे सगळं असतं, फक्त आपला कान तयार पाहिजे आणि कान कोण तयार करून देणार तर गुरु,
1: बरोबर,
0: तो बरोबर नेऊन बोट तिथे ठेवतो की हे बघ इथे हे असं लावायचं इथे हे असं लावायचं, मग ती सगळी प्रगती होते.
1: छान.
0: दुसऱ्या फील्ड मधल्या गोष्टी पण अभ्यासायला पाहिजेत, म्हणजे जसं ठुमरी आहे, तर ठुमरी हा एक जॉनरच वेगळा आहे. क्लासिकलसाठी आवाजाची ठेवण वेगळी लागते, ठुमरीसाठी वेगळी लागते, ठुमरीचा अभ्यास वेगळा करावा लागतो. तर त्याच्यासाठी काय फार मोठं, म्हणजे आता प्रत्येकाने मोठ्या गुरुकडे जाऊन शिकायला हवे, ठुमरीचे गुरु कमी आहेत त्यामुळे जाऊन शिकणं अवघड पडतं. तर बराचसा अभ्यास जर तुम्ही अगदी युट्यूबच्या जर चांगल्या ठुमऱ्या बघितल्या त्याच्यात तो बारीकाने अभ्यास केला पाहिजे की ह्या पूर्व बंगाच्या आहेत, या पंजाबी ढंगाच्या आहेत, हे सगळं बघून आपल्याला काय आवडतं ते बरोबर अभ्यासलं पाहिजे, म्हणजे मग ठुमरी पण शिकता येईल. इवन गझल किंवा आणखीन जे प्रकार आहेत, टप्पा आहे तो जो आता गायब होत चाललेला आहे तर तो पण व्हायला पाहिजे, तोही होत नाही आहे. तर असे सगळे प्रकार हँडल करता आले पाहिजेत, एका विशिष्ट लेवलला सगळंच आणलं पाहिजे, म्हणजे मैफलीत पण हे सगळं मांडलं गेलं पाहिजे, तर ते जिवंत राहील, नाहीतर मग आहे तेच त्याच्यातच राहील सगळं.
1: होय ना. मग आता जे बदललेलं संगीत आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे?
0: संगीत बदललं म्हणजे काय, आता काय त्याला म्हणतात फ्युजन वगैरे, तो प्रकार वेगळाच आहे. म्हणजे संगीतात खूप प्रकार आहेत, म्हणजे आपण बारासुरामध्ये हे सगळं खेळतो, वेस्टर्न स्टाईलला बघितलं तर तुम्ही बारासुरात वेगळेच काहीतरी, म्हणजे त्याची स्टाईल वेगळी असते, तसंच हे आहे, प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते.
1: बरोबर.
0: त्यामुळे म्हणजे माझ्यासारख्या माणसाला सांगितलं की बाबा अरे खूप जबरदस्त फुटबॉलची मॅच चालू आहे, तर कदाचित मी फार इंटरेस्ट घेईन असं नाही. तसं सेम आहे याच्यामध्ये की काही लोकांना विशिष्ट गायकी आवडतच नाही, गायकही आवडत नाहीत काही लोकांना, हे गाणं नाही आवडत असं पण असतं. इट्स ओके, म्हणजे असं प्रत्येकाचं हे असतं की अमुक गायकच मला आवडतो, पण काहीतरी संगीत आवडू दे, कारण तिथे तुमचं माइंड तसं छान राहतं, फ्रेश राहतं.
1: नक्कीच, संगीतामध्ये खूप ताकद आहे.
0: हो ना, तर ते झालं पाहिजे, नाहीतर काय होतं की ड्राय होतात लोक, त्यांचं सगळ्यांबरोबरचं वागणं बोलणं हे सुद्धा असं अनुभूती टाईप नसतं, माझं असं जरा सेल्फिश राहतात. पण संगीतामधली माणसं अजिबात सेल्फिश नसतात, त्यांना अनुभूती हवी असते, रस

आयुष्यामध्ये त्यांचे अनेक असे कार्यक्रम झालेले आहेत. बेळगावमध्ये त्यांचं एका कार्यक्रमानिमित्त येणं झालं आणि त्यानिमित्त वेणुधोनीमध्ये त्यांनी आपले विचार व्यक्त केले. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला अजिबात विसरू नका. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुणे येते एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

रोजी हुबळी येते. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

नमस्कार, तुम्ही एकदा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू केली संगीत कटा या शो मध्ये तुमचं स्वागत करते. मी आहे तुमच्या सोबत मनीषा. आज आपला विषय आपल्या रोजच्या आयुष्याशी खूपच जवळचा आहे, मोबाईल पासून थोडा ब्रेक आणि स्वतःसाठी थोडा वेळ. आज सकाळपासून किती वेळ आपण मोबाईल हातात घेतला हे आपल्यालाच कदाचित आठवत नसेल. चला तर मग या विषयावर थोड्या गप्पा मारूया आणि सोबतच ऐकूया काही सुंदर गाणी. तुम्ही एकत्र वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

आज मोबाईल आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. कॉल, मेसेजेस, सोशल मीडिया, काम, शॉपिंग, एंटरटेनमेंट सगळं काही मोबाईलवरच होतं. पण कधी कधी आपण मोबाईल वापरत आहोत की मोबाईल आपला वेळ वापरत आहे हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. दिवसभराच्या धावपळीत काही मिनिटांसाठी मोबाईल बाजूला ठेवून स्वतःसोबत वेळ घालवणंही गरजेचं आहे आणि ते आपल्याला जमवून घेणं खूपच आवश्यक आहे. तर हा आपण छोटासा प्रयत्न करू शकतो की आपण किती वेळ मोबाईल वापरतो तो वेळ लक्षात घेऊन दररोज थोडासा वेळ त्याच्यामधला कमी कमी करत आणून तो प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. मोबाईल पासून थोडा ब्रेक आणि स्वतःसाठी थोडा वेळ या हाचा विषय आहे आणि या विषयावरती आपल्या गप्पा रंगणार आहेत. तुम्ही ट्युन इन रहा केली वेणुधुनी 90.4 FM वरती.

केली संगीत कट्टा या शो मध्ये स्वागत आहे तुमचं. केली वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिन आहात. मोबाईल बसून ब्रेक म्हणजे पूर्ण दिवस फोन बंद ठेवायचा असं बिलकुल नाही बरं का. सुरुवात अगदी छोट्या गोष्टींपासून करता येते. उदाहरणार्थ जेवताना फोन बाजूला ठेवणे, सकाळी उठल्यावर काही मिनिटं फोन न पाहणे किंवा झोपण्यापूर्वी काही वेळ स्क्रीन फ्री ठेवणे, या छोट्या छोट्या सवयींमुळे आपल्या आसपासच्या जगाकडे पुन्हा लक्ष देता येतं. चला आता थोडं मन हलकं करूया आणि सुंदर गाणी ऐकूया. तुम्ही ट्युन इन रहा केल वेणुधोनी 90.4 FM वरती.

0: मेघाली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ನವ ಹಾಗೂ ಯುವ ಉದ್ಯಮಿಗಳು, ಸ್ಟಾರ್ಟ್ಅಪ್ ಬಿಸ್ನೆಸ್ಗಳು, ಸ್ವ ಉದ್ಯೋಗ ಆರಂಭಿಸುವವರಿಗೆ ಇದೊಂದು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ನಿಮ್ಮ ಆಲೋಚನೆಗಳನ್ನು ಆದಾಯವಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸುವ, ಕನಸಿನ ಉದ್ಯಮಕ್ಕೆ ಸುಭದ್ರ ಬುನಾದಿ ಹಾಕುವ, ಉದ್ಯಮ ಸ್ಫೂರ್ತಿ ನೀಡುವ ಒಂದು ದಿನದ ಸ್ಕಿಲ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕಾರ್ಯಾಗಾರ ರವಿವಾರ ದಿನಾಂಕ 18 ಅಕ್ಟೋಬರ್ 2026 ಎಂಪವರ್ 365 ಕಂಪನಿಯಿಂದ ಕಂಪನಿಯವರೆಗೆ ಲಾಭದಾಯಕ ಯಶಸ್ವಿ ಉದ್ಯಮಿಗಳಾಗಲು ಕೌಶಲ್ಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಇಂದೇ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ನೋಂದಾಯಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9513519666 ಗಿಕೋನಾ ಸಕ್ಸಸ್ ಸ್ಟ್ರಾಟಜಿ।

आपण मोबाईलच्या स्क्रीनमध्ये इतके गुंततो की आपल्या आजूबाजूला काय चाललंय हे देखील कधी कधी आपल्या लक्षात येत नाही. खिडकीतून दिसणार

श्रोतेहो, तुम्ही कधी विचार केलाय का की मोबाईलपासून एक दिवस पूर्णपणे दूर तुम्ही राहू शकता या गोष्टीचा, की प्रत्येक काही मिनिटांनी तुम्हाला फोन चेक करण्याची सवय लागली आहे? हा तुम्ही फरक कधी लक्षात घेतलाय का? आज आपण प्रत्येक जण एक छोटंसं एक्सपेरिमेंट करूया की काही वेळ फोन बाजूला ठेवा आणि तुमचं आवडतं गाणं ऐका, कोणताही मेसेज चेक न करता, कोणतेही नोटिफिकेशन्स न बघता फक्त मोबाईल साईडला ठेवा आणि आपलं आवडतं गाणं ऐकत राहा. हे तुम्हाला करायला जमतं की नाही ते नक्की ट्राय करा, म्हणजे प्रत्येकानं हे एक्सपेरिमेंट करून बघा आणि काय रिझल्ट येतो ते कळवायला अजिबात विसरू नका. त्यासाठी नंबर आहे 9019904904.

मोबाईल बसून ब्रेक घेताना संगीत तुमचा सुंदर साथीदार नक्कीच होऊ शकतो. तुमचं आवडतं गाणं लावा, डोळे बंद करा आणि फक्त संगीताचा आनंद घ्या. त्या काही मिनिटांमध्ये ना नोटिफिकेशन, ना मेसेजेस, ना सोशल मीडिया, फक्त तुम्ही आणि संगीत. चला आता असा एक छोटासा म्युझिकल ब्रेक नक्कीच घेऊया आणि तुम्ही ट्यून इन रहा केली वेणुधोनी 90.4 FM वरती. केली संगीत कट्टा हा शो सुरू आहे. आपण मोबाईल मध्ये बिझी असताना आपल्या घरातल्या लोकांशी बोलण्यासाठी वेळ कमी पडतो. कधी आई बाबांशी, मुलांशी किंवा मित्रांशी निवांत गप्पा मारून पहा. मोबाईल मध्ये आपण हजारो लोकांशी कनेक्टेड असतो, पण आपल्या जवळच्या माणसांशी इमोशनली कनेक्टेड राहणं ही तितकंच महत्वाचं आहे. आज एखाद्या खास व्यक्तीसोबत काही वेळ मनापासून बोला आणि काय फरक वाटतो ते नक्की समजून घ्या स्वतः. आणि या गोष्टी डेली रुटीन मध्ये थोडस ऍड करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. ऐकूया पुढची गाणी. तुम्ही ट्यून इन रहा केली वेणुधोनी 90.4 FM वरती.

सदैव दिवसभर आपण अनेक भूमिका निभावत असतो. एम्प्लॉई, पॅरेंट, फ्रेंड, फॅमिली मेंबर. पण या सगळ्यांमध्ये आपण स्वतःसाठी वेळ किती काढतो? दिवसातून काही मिनिटं फक्त स्वतःसाठी ठेवा. पुस्तक वाचा, संगीत ऐका, चालायला जा किंवा शांतपणे चहा प्या. स्वतःसाठी वेळ देणं ही सेल्फिश म्हणून गोष्ट अजिबात नाही बरं का. ती स्वतःची काळजी घेण्याचा एक साधा सोपा मार्ग आहे. करायला हरकत नाही, कारण खूप सोप्या गोष्टी आहेत त्या. नक्की तुम्हीही ट्राय करा आणि काय रिझल्ट येतो ते माझ्यापर्यंत जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. असा केली संगीत कट्टा. याचं चॅलेंज असं आहे की फक्त 30 मिनिटांचा डिजिटल ब्रेक घ्या. फोन सायलेंट करा, बाजूला ठेवा आणि त्यावेळी तुमच्या आवडीची एखादी गोष्ट करा. कदाचित तुम्हाला जाणवेल की नोटिफिकेशन्सपेक्षा शांततेतही खूप काही सुंदर आहे. आणि या छोट्याशा ब्रेकला सुरांची साथ देण्यासाठी मी तुम्हाला ऐकवते पुढची गाणी. तुम्ही ट्यून इन रहा केली बनू थोडी 90.4 FM वरती.

तर श्रोतेहो, आज आपण बोललो मोबाईलपासून थोडा ब्रेक आणि स्वतःसाठी वेळ याबद्दल. मोबाईल आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे, पण आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण स्क्रीनवर असण्याची गरज अजिबात नाही. कधी फोन बाजूला ठेवा, आजूबाजूच्या लोकांशी बोला, निसर्गाकडे पहा, एखादं आवडतं गाणं ऐका आणि स्वतःसोबत काही क्षण नक्कीच घालवा. मी आरजे मनीषा आजच्या केली संगीत कट्टामध्ये निरोप घेतेय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत आणि सुंदर गाण्यांसोबत. तोपर्यंत ऐकत राहा केली वेणुधुनी 90.4 FM.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ

आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल

त्याचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा KLEBM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486287.

0: कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company. On Sunday, 18th of October 2026, this workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs. Take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 95135-1966. Geekona Success Strategy.

0: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ
1: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ಹಾಗೂ ನುರಿತ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳೊಂದಿಗೆ
0: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೇಲಿಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂಡ್ MRC ಹಿಂದುಗಡೆ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ. ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ಜೀವ, ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೀಡಿತರಿಗೆ ಆಶಾ ಕಿರಣವಾದ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ. ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು
1: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸ್ತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ರಕ್ತ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಅನ್ನನಾಳ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಶ್ವಾಸಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್
0: ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ರೋಬೋಟಿಕ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ, ಬೋನ್ ಮ್ಯಾರೋ ಟ್ರಾನ್ಸ್ಪ್ಲಾಂಟ್, ಕೀಮೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ರೇಡಿಯೋಥೆರಪಿ ಲಭ್ಯವಿದೆ.
1: ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು MRC ಹಿಂದುಗಡೆ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ.
0: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255250 ಮತ್ತು 2473777, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 6360712326 ಆರ್ ಜಸ್ಟ್ ಡೈಲ್ 1099.
1: ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
2: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 0831244444, एक्सटेन्शन 4327.

0: इंडियन कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: ಕರ್ನಾಟಕ ಲಿಂಗಾಯತ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಬೆಳಗಾವಿ, ನಿಮ್ಮ ಕನಸನ್ನು ವೈದ್ಯಕೀಯ ವೃತ್ತಿಯನ್ನಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸಿ. KLE ನೀಟ್ ರಿಪೀಟರ್ ಬ್ಯಾಚ್ ಈಗ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ, ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. KLE ಮತ್ತು ಪ್ರತಿಭಾವಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಿಶೇಷ ವಿನಾಯಿತಿ. ನೀಟ್ 2026 400+ ಅಂಕ ಪಡೆದವರಿಗೆ ಉಚಿತ ತರಬೇತಿ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ. ಮೊದಲನೇ ಬ್ಯಾಚ್ 3 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಪ್ರಾರಂಭ. ತಡ ಮಾಡಬೇಡಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9912340868 ಹಾಗೂ 9380056483.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी, तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केली नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. उशीर करू नका, डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380056483.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: KLE संस्थेय नूतन तोटगारिके विज्ञानगळ महाविद्यालय मत्तिकोप्प बेळगावी. BSc ऑनर्स तोटगारिके 4 ವರ್ಷದ पदवी कोर्स 2026-27 ಸಾಲಿನ ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. 10+2 PCMB KCET ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳು ಹಾಗೂ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಬಾಗಲಕೋಟ್ ICAR ನಿಯಮಾವಳಿಗಳ ಪ್ರಕಾರ ಕೇವಲ ನಿರ್ದಿಷ್ಟ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಕೋಟಾ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕೋಟಾ ಸೀಟ್ಗಳು ಮಾತ್ರ ಲಭ್ಯ. ಅನುಭವಿ ಬೋಧಕ ವರ್ಗ, ಆಧುನಿಕ ಮೂಲಸೌಕರ್ಯ, ಸುಸಜ್ಜಿತ ಪ್ರಯೋಗಾಲಯಗಳು ಹಾಗೂ ಸಂಶೋಧನಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳು, ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ ಹಾಗೂ ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್ ಕ್ಷೇತ್ರ ತರಬೇತಿ ಅವಕಾಶಗಳು. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08337200120 ಹಾಗೂ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9071000774.

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनीपर्यंत रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे.

यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312-473777.
1: केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी KCET मार्गदर्शक तत्वे तसेच

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसुआ आणि KLE कृषिमित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत सुरेखा शिवानंद पुजार यांना, ज्या बैलहोंगल तालुक्यातील मेट्याळ गावातील एक प्रोग्रेसिव्ह फार्मर आहेत. शिक्षिका म्हणून त्या कार्यरत होत्या आणि

0: स्वतःच्या निवृत्तीनंतर त्यांनी शेतीकडे लक्ष दिलं आणि सध्या त्या ड्रॅगन फ्रूट्सची शेती करतायत. तेव्हा खूप चांगली अशी शेती त्यांनी केलेली आहे. जवळपास 1 एकरमध्ये त्यांनी ही शेती केलेली आहे. तेव्हा त्याच्याबद्दलचा प्रवास आपण आजच्या भागामध्ये ऐकणार आहोत. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आज आपण एका गावामध्ये एका शेतावरती आहोत आणि त्यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती केलेली आहे. याबद्दल आपण त्यांच्याशी बोलून अधिकची माहिती घेणार आहोत. मॅडम, तुमचं नाव?
1: माझे नाव सुरेखा शिवानंद पुजार.
0: ही जी शेती तुम्ही केलीत ती कधीपासून याची सुरुवात झाली आणि मुळात तुमच्या डोक्यात ही आयडिया आली कशी?
1: मला अगोदरपासून काहीतरी एक फळांचा बगीचा करायचं इच्छा होते. रिटायर्ड झाल्यानंतर टाइमपास कसं करणार म्हणून विचार करून यूट्यूबमध्ये बघत असताना हे ड्रॅगन फळांचं भाग बघितलो आणि ते सारखं बघून बघून करायचंच मन ठरून मी हे केलो. मी 21 मार्चमध्ये रिटायरमेंट झालो. 6 महिने हेच सगळ्याकडे हे बघत बघत एकदा हावेरीमध्ये जाऊन बघितलं एक भाग, नंतर आणि बघूया म्हणून बराडला जाऊन तिथं बघितल्यानंतर मला करायचंच म्हणून ठरून मला हे रोपांचं ऍड्रेस देऊन आलो. मी 1 एकर 10 गुंठेचं भाग केलेला आहे. आता मार्च 13 ला केलो, 2 वर्ष झाले. आता 24 मार्चला 2 वर्ष झाले. ते 18 महिन्याला फळ यायला सुरुवात केले. ह्या वर्षी जरा जास्त झाले. ते 3 वर्षानंतर फार फळ येतात म्हणून सांगितले. आम्हाला पण आता असं वाटते की हे छान फळ येते म्हणून.
0: हा, 2 वर्ष 3 महिने झाले हे लावून. मग हे तुम्ही बियाणं रोवलं होतं की डायरेक्ट म्हणजे थोडीशी छोटी अशी रोपं आणली होती?
1: छोटी रोपं आणले होते. बियामधून पण काढतात म्हणे. ते वेळ होते म्हणून मी 3 महिन्यात दिले. त्याने ऑर्डर देऊन आले होतं ते रोप दिले.
0: अच्छा, मग युट्यूबवर बघून ही कल्पना तुम्हाला आली असं तुम्ही म्हटलात. अर्थात आता इंटरनेटचा उपयोग कोण कसं करते त्याच्यावरती खूप सारं डिपेंड असते, पण तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे इंटरनेटचा वापर केलात. पण तरीसुद्धा ड्रॅगन फ्रूट हे काय आपलं भारतीय फळ नव्हे कदाचित, पण ड्रॅगन फ्रूट आपल्या इथं येईल की नाही किंवा त्याला कशी जमीन पाहिजे तो सगळा अभ्यास करणं आणि मग ह्याच्यामध्ये उतरणं, मग ती सगळी जी पूर्वतयारी असते ती कशा पद्धतीनं केलात?
1: मॅडम, काय झालंय, माझा मुलगा एकदा ते युट्यूबमध्ये बघून मला एक व्हिडिओ पाठवला. ते बघितल्यानंतर मला डोक्यात आले, आमचं मिस्टर रागवत होते. मी रात्री त्यांनी झोपल्यानंतर बघत होते. बघून काय झाले, मी वाट काय तरी असू दे, ते होऊ दे न होऊ दे बघायचंच म्हणून मन ठरवून सुरुवात केले काम. आणि करताना खूप हे झाले का म्हटले, नवीन म्हटल्यानंतर मला पण त्याच्याबद्दल काय हे नव्हतं, आयडिया नव्हतं. तरी पण त्याने बघितलं तेवढंच मी नंतर मीच विचार करून त्यांना सांगून करून घेतले.
0: मग ही रोपं जी आहेत ती तुम्हाला कुठं मिळाली, त्याची इन्क्वायरी कशी केलात तुम्ही, आणि त्याच्यासोबत म्हणजे अनेक लोकांचा गायडन्सही तुम्हाला मिळाला असेल तर, आणि मग नंतर तुम्ही पुढे गेला असाल तर त्या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही फॉलोअप घेतलात?
1: मॅडम, ते रोप त्यांनी सांगितले मला, तुम्ही काय काळजी करू नका मॅडम, आम्ही 2 वर्षपर्यंत तुम्हाला माहिती देत असतो म्हटले. खरं रोप घेतल्यानंतर त्यांनी बिझी असताना त्यांचं एवढं आम्हाला हे मार्गदर्शन मिळालं नाही. नंतर मी काय केले, युट्यूबवर बघून आणि नंतर आमचं एरियाचं अग्रिकल्चर ऑफिसर आहे ना, त्याने एकदा अचानक त्याने व्हिजिट दिले. ते जात असताना काय हे बघून मग त्यांनी आम्हाला त्यांचा खूप आम्हाला सहकार मिळाले. नंतर आता DD सर आहे ना, महांतेश मुरगुड सर, त्याने फार खूप आम्हाला हे सावयवाची कसं करायचं ते मार्गदर्शन दिले. ते त्यांनी सांगितले मला बेळगावमध्ये हे तिथं तुम्ही जाऊन सुमनांजली मॅडम म्हणून आहे त्यांचं नाव पण सांगितले, त्यांना फोन करून सांगितले. नंतर असं मिळून मला ते जरा ह्याला कसं आम्ही फर्टिलायझर वापरायचं काय केलं तर कसं होते, आणि इथं काय होते मॅडम हे खतामध्ये असतात की एक हे नंतर डोणे हुळा म्हणतात त्याला. आता एक रोपं दाखवते तुम्हाला, ते आत मुळं खातात नंतर मला आणि युट्यूबमध्ये बघितलो त्याला काय करायचं म्हणून त्याला काय म्हणतात मेटारिझम म्हणून हे ते पण सावयव ते गाठल्यानंतर ते बरोबर झाले. आता सावयवचं मला काय आता रासायनिक करायचं नाही, सावयव केले तर आमचं चांगलं होते म्हणून आता हा आता हे पण केले बघूया म्हणून काय ते ते कळी ठेवल्यावर 7 दिवसानंतर ते घालायचं एक एक ह्याला एक एक लिटर घालायचं एक एक आंबेनं असं करून एवढ्यापर्यंत आलो 2 वर्ष. ते केल्यानंतर ते 3 वेळा अग्रिकल्चर ऑफिसर व्हिजिट दिले आणि फ्रुट्स आमचं हे 24 ईसवीमध्ये हे केलं ना मला पुष्प प्रदर्शनमध्ये फर्स्ट आले आणि हा प्रोग्रेसिव्ह फार्मर म्हणून पण त्याने आम्हाला
0: सन्मान
1: केले.
0: बरोबर, म्हणजे 2 वर्ष 3 महिने 3 महिन्याचं आता पीक आहे तुमचं किंवा ही जी झाडं लावलेली आहेत ती आहेत. मग फुल असं फेजमध्ये ही फळं देण्याला स्टार्ट होणं किंवा आपल्याला जे अपेक्षित आहे त्याच्यामधून प्रॉफिट ते मिळणं त्याला कधी सुरुवात होते?
1: मॅडम त्याने काय म्हटले 18 मंथ्सला थोडं थोडं येत जाते आणि 2 वर्षानंतर थोडं येते. आमचं अर्धा खर्च पण येत नाही म्हटलं होतं असंच आहे. 3 वर्षापासून आमचं पैसे येते, आम्ही गाठलेले पैसे 3 वर्षामध्ये येते, 4 वर्षानंतर आम्हाला प्रॉफिट असं वाटते मला. त्यांनी पण असंच सांगितले होतं.
0: अच्छा,
1: ओके मॅडम.
0: मग आता हे जे प्लांटेशन तुम्ही केलंय त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचं हवामान अगदी म्हणजे योग्य आहे याला?
1: मॅडम फार थंड पण नको याला, फार ऊन पण नको, समशीतोष्ण म्हणतो की असं हवामान पाहिजे. आणि माती पण लाल माती असते ना, खडक मस्त खडक आणि लाल खडी असते ना त्या भूमीला चांगलं येतं म्हटलं ना. फर्स्ट मला काय तेच वाटले आमचं जमीन तसं आहे मग येते म्हणून मी हे करूनच हे केलं.
0: हा, आणि मग पाणी कसं लागतंय?
1: पाणी 4 दिवसानं आम्ही 4 तास सोडतो, जास्त नको म्हणतात तरी पण 4 दिवसाला तरी पाहिजे, 4 तास त्या 4 तास सोडतो. आणि उन्हामध्ये 8 दिवसाला सोडायचो, उन्हामध्ये जास्त सोडले तर हे होते म्हणे.
0: हां,
1: आणि पुढं एप्रिल मे मध्ये हे काय म्हणतात मग्गीला खळी खळी येते ना, खळी येते ते ट्रेस व्हायला पाहिजे म्हणे. पानं पाणी जास्त असले तर उत्पन्न जास्त येत नाही, ते पाणी टच होऊन हे चिपट्यासारखं व्हायला पाहिजे म्हणे. नंतर फुल कळी फार पडत आहे म्हटल्यानंतर थोडं थोडं पाणी कमी करायचं तेव्हा. आणि उन्हामध्ये ज्याला सनबर्न येते ते सनबर्नला आम्ही जानेवारीपासूनच तयार करून घ्यायला पाहिजे, नाहीतर फार 35 डिग्रीपर्यंत चालते.
0: अच्छा,
1: ह्या वर्षी 36-37 झालं ना
0: म्हणताना
1: जास्त येलो झाले तेच प्रॉब्लेम. अगोदर आम्ही तयार करून घ्यायला पाहिजे नाहीतर पानं वेस्ट होतात, पानं वेस्ट गेले की आम्हाला उत्पन्न जास्त येत नाही, फळ येत नाही. त्यासाठी ते अगोदर आम्ही सनबर्न व्हायचं नको म्हणून ते आम्ही कॅव्हलिन म्हणून एक मिळते व्हाईट कलरचं ते लावले तर चालते आणि चुना लावलं तर पण चालते.
0: म्हणजे ते झाडाला लावायचं?
1: झाडाला लावायचं, ब्रश ना आम्ही लावून घ्यायचं घरी लावून. होय होय म्हणून असं केलो, 3 वेळा केलो, एकदा लावलो आणि पाऊस आले.
0: अरे बापरे, मग ते सगळं धुवून गेलं.
1: हो, आणि एकदा लावले आणि पाऊस आले.
0: अरे रे रे,
1: असं होते ते. जानेवारी पासून आम्ही केले तर जे जास्त होत नाही, आम्हाला एवढं ते हे आलं नाही म्हणताना आम्ही मार्च मध्ये करायचं म्हणून ठेवलं ना ते आम्हाला जरा जास्त हे झाले, पानं जास्त येलो झाले होते. आता तुम्हाला दिसत नाही सगळं आणि पाऊस पडले की नाही चेंज होते आणि ग्रीनरी येते.
0: मग तुम्ही तुमच्या शेताची तयारी करण्याआधी किंवा ही रोपं लावण्याआधी किंवा रोपं लावून झाल्यानंतर इतरही कुणी शेतकऱ्यांनी असं काही प्रयोग केला असेल तर त्यांच्या शेतावरती जाऊन वगैरे त्यांच्याकडून काही माहिती घेतलीत?
1: हा मॅडम, काय बैलंगलचं एक इंजिनियर आहे ते महेश लिंबेनर म्हणून, तो पण आल येऊन बघून नंतर ते पण केले आता. आणि इथं बिदरगड्डी म्हणून एक गाव आहे त्याने पण केले आम्ही केल्यानंतर बघून. आणि बुडरकट्टीमध्ये एक केले आम्ही केल्यानंतर बघून, त्याने पण सर आहे त्याने पण केले म्हणून. आता काय होते तुम्ही काय करता तुम्ही काय करणार असं विचार डिस्कशन होऊन आम्ही सुधारण करून घ्यायला येते
0: होय ना.
1: आणि हे पण चांगलं आहे म्हणून आमचं कृषी इलाके आहे ना, त्याने वरच्या वर 6 महिन्या 3 महिने ते व्हिजिट देतात आणि त्याने पण आम्हाला मार्गदर्शन देतात. तेच मला अगदी हे झाले, खुश झाले. काय म्हटलं तर एकदम आम्ही नवीन असताना काय करावं, नवीन केल्यानंतर शिवाय देणार काहीतरी नाव ठेवणारच असतात
0: होय ना.
1: हा, त्याच्यामध्ये हे झाल्यानंतर मला आता अगदी हे काय म्हणतात तुम्ही मनाला अगदी खुशी येते. का म्हटलं तर आम्ही केले पैशापेक्षा मनाला शांती समाधान मिळते बघा.
0: खरंच ना, म्हणजे कुठलाही नवीन प्रयोग करत असताना सगळ्या गोष्टींची मनाची तयारी करून आपण त्याला त्याच्यामध्ये उतरायला पाहिजे आणि ते करत असताना म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी आपण तयारही राहिलं पाहिजे. कारण हे कसं येतंय काय होतंय ते आपल्यालाही माहिती नसतंय, काहीतरी गोंधळ होण्याची शक्यता असतेच त्याच्यामध्ये आणि लोकांचं बोलणं ऐकून घ्यायला पाहिजे. ती सगळी तयारी करूनच आपल्याला ह्याच्यामध्ये उतरावं लागतं आणि तो तुम्ही तेवढं मोठं धाडस तुम्ही केलं आणि त्याचं फळ तुम्हाला आता मिळालं. अर्थात ह्याच्या या गोष्टीसाठी 2 वर्ष तुम्हाला वाट बघावी लागली पण अजूनही तुमची परीक्षा सुरूच आहे मला वाटतंय. कारण अजूनही ज्या पद्धतीनं तुम्हाला अपेक्षित आहे ती याची अजून सुरुवात झालेली नाहीये, पण ती हळूहळू नक्कीच त्या प्रगतीपथावर आहे. जे आम्ही आता शेत बघतोय ते बघून आम्हालाही वाटतंय की नक्कीच त्याची सुरुवात आता होईल लवकरच. सो आता एवढं सगळं तुम्ही केलात, एवढं मोठं धाडस तुम्ही केलं, मग या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला कुणाकुणाची साथ मिळाली?
1: मॅडम आमचं मिस्टर पण त्यांचं नाव आहे सीता. त्यांनी कशाला पाहिजे म्हटलं अगोदर, आता त्यांना पण अगदी आनंद आहे. ते त्यांनी साथ दिले आणि आमचं मुलं दोन्ही मुलं पण सून पण ते अग्रीमध्ये आहे ना, ते पण वरचेवर विचारत असते. त्यांनी पण आम्हाला सगळ्यांनी साथ दिले. आमचं शेतकरी करणारे ते लोक पण ते आता इथं आल्यानंतर सगळ्यांचं ओळख झालं ना. आम्ही पण गावामध्ये राहत होते केव्हा त्याने 6 महिन्यामध्ये एकदा येत होते, आता इथं आल्यानंतर सगळे गावांचंच ओळख झाले आता. ते एक आनंद होते ते आणि सगळ्यांनी आणि कामं करायला लोक पण पाहिजे. आमचं आणि त्यांचं हे असतानाच काम चांगले होते. आम्ही एकटं काय करणारे होते, सगळ्यांचं सहकार असले तर हे शेतकरी हा गडी लोक पण पाहिजे. त्यांनी पण येतात मॅडम अगदी लावून घेतले ना आता. 4 लोक फिक्सच, 4 लोक पाहिजे. 15 दिवस एकदा 1 महिन्यामध्ये हे काय म्हणतात तुम्ही कसा काढायला
0: कचरा काढायला
1: आणि गोबर घालायला आणि पटेलाय सगळं हे करायला गडीच पाहिजेच. सगळ्यांचं सहकार पाहिजे.
0: मग हे जे आता तुम्ही सांगितलं की सेंद्रिय शेतीच तुम्ही करत आहात, कारण आता रासायनिक शेती करून उपयोगाचं नाही, आणि ते करत असताना ते सेंद्रिय शेती करत असताना म्हणजे खताचा वापर कसा कोणत्या पद्धतीने करावा, किती किती दिवसांनी आपण कुठलं खत वापरलं पाहिजे किंवा कुठली फवारणी केली पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. मग त्या दृष्टिकोनातून तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन मिळतं आणि तुम्ही ते कसं करता?
1: मॅडम स्वतः पण युट्यूब वगैरे करून बघितलं हे केलो आणि आता महेश रासापनावर पण सर एक अग्रीच आहे, त्यांनी इथं सगळा प्लॉट व्हिजिट करतात. आता त्यांनी पण व्हिजिट देऊन त्यांचं मार्गदर्शन पण घेतो आणि फ्युचर बैठक म्हणून हे ते सेंद्रिय खताचे ते पण व्हिजिट देतात ना, त्यांनी पण मेट्रायझम सगळं त्यांच्याकडे मिळते. त्यांचं सगळ्यांचं सहकार घेऊन मी आता करत आहे. आणि हे खूप म्हणजे हे ड्रॅगनचं फळांचं वैशिष्ट्य म्हणजे डेंगूला बिळी पेशी कमी होतात ना, एक दिवसातच वाढ होते हे फळं खाले तर, आणि रोगनिरोधक शक्ती जास्त होते आणि कॅन्सर पेशी पण हे होतात म्हणे लॉस होतात हे केले तर, म्हणजे कंट्रोलमध्ये राहते. हां बीपी शुगरवाल्यांना तरी अगदी चांगलं आहे, बीपी लोकांना सगळ्या हे रोगांना हे रामबाण म्हटलं तर पण हरकत नाही असं आहे फ्रुटचं. खुशी आहे.
0: बरोबर, कोरोना आल्यानंतर बरीच अशी फळं आपल्याला माहिती झालीत की ज्याचे गुणधर्म एवढे चांगले आहेत आणि आपल्या मार्केटमध्ये म्हणजे इथल्या लोकल मार्केटमध्ये ही सगळी फळं आपल्याला अवेलेबल असतात आणि ते आपण खातो. तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हटलात की ड्रॅगन फ्रूटमध्ये अनेक जाती आहेत, तर त्या किती आहेत आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये किती जातींचा प्रयोग केला आहे?
1: मॅडम, विचार केल्यानंतर 150 तरहचे झाड आहे म्हणे ड्रॅगनचं. आम्ही

0: दोन तरहाचे लावले, एक पिंक पिंक म्हणून, एक जम्बू रेड, असं दोनच आम्ही बघूया म्हणून लावलो. टोटल 2900 रुपये. हां, 1 एकरे आणि 10 गुंठेचं शेत आहे. त्याच्यामध्ये 726 फूल आहे आणि एक कांब्याला 4 लोपं लावायचं. आणि वर रिंग, त्याच्यामध्ये 2 सिस्टीम आहे, एक हे पोल आणि रिंग आणि एक ट्रॅली सिस्टीम म्हणून. ट्रॅली ह्याच्यामध्ये काय होते, फार आम्ही आता 3000 रुपये असले तर त्याला 6000 उत्पन्न जास्त मिळते. ह्याच्याच एवढंच शेतीमध्ये उत्पन्न जास्त मिळते म्हणून आता जास्त लोक ते पण करायला लागले. खर्च जरा जास्त येते, ह्याच्यापेक्षा जास्त येते म्हणे. ते बैलंगलचं महेश लिंब्यांवर म्हणून आहे ना, तो ट्रॅली सिस्टम केलं, ते 6000 हे केले म्हणे रोपं.
1: मग ही सगळी रोपं तुम्ही लावलात आता, आणि या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती पण तुम्ही त्याचाही अभ्यास केलात. ह्या ज्या 2 जाती तुम्ही सांगितल्या, त्याचे गुणधर्म किंवा त्याचे जे खाल्यामुळं जे आपल्याला बेनिफिट्स मिळणार आहेत, ते सगळे वेगवेगळे आहेत की एक सेमच आहेत?
0: हा, ड्रॅगन फ्रूटचं हे बेनिफिट सेमच. ते कलर एक व्हाईट मिळते, आता रेड मिळायला लागले आणि ब्लॅक पण आहे म्हणे. ब्लॅक कलरचं पण हे ड्रॅगन फ्रूट्स आहे म्हणे. आमचं काय पिंक आहे, स्वीट आहे. ते व्हाईट थोडं जास्त स्वीट आणि नसते, आंबट आणि सप्पग असते ते व्हाईटचं. म्हणताना आता अगोदर व्हिएटनाम म्हणून येत होतं ना, तेव्हा कात होतं. आता हे रेड आल्यानंतर सगळं ते व्हाईट कमी केलेत. हां, सेम गुणधर्म सेम असते.
1: कोरोना आल्यापासून म्हणा, म्हणजे बरीच लोक आपल्या गावावरती परत आले, काही जणांचे जॉब गेले, त्याच्यामुळे मग शेतीकडे वळायला लागलीत लोक. मग असं जे युथ जनरेशन आता काही शेती करण्याच्या मार्गावरती असेल, कारण असं काहीतरी नवीन प्रयोग केल्यानंतरच त्याच्यातून आपल्याला जरा उत्पन्न जास्त मिळू शकतं. आपली जी पारंपरिक शेती आहे, म्हणजे एकच पीक घेणं, वर्षानुवर्ष तेच तेच पीक घेणं, त्या ज्या सगळ्या पद्धती आहेत त्या थोड्या बदलल्या पाहिजेत असं आपण सगळीकडून ऐकतो. आणि असा काहीतरी नवीन प्रयोग जर करणारे काही युवक असतील, युवा शेतकरी असतील, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: मॅडम, खरं म्हणताय तर आम्ही अगोदर आम्ही बरे सोयाबीन ऊस तेवढंच म्हणून, त्याच्यामध्ये काही लाभ नाही, तरी पण त्यांनी काय म्हणतात हेच आम्हाला चांगलं म्हणतात. खरे आताच मुलं काय करायला पाहिजे युवा पिढीने, ते नवीन काय धैर्य घेऊन आम्ही पुढं पाऊल टाकायलाच पाहिजे. पुढं पाऊल टाकले तर आम्हाला केव्हा पण अयशस्व मिळणारच नाही, यशस्वच मिळते. हे उदाहरण मी बघूया म्हणून आम्ही नवीनच केलो, तरी पण 1 वर्षामध्ये आम्हाला कळालं ह्याच्यामध्ये आम्हाला प्रॉफिट मिळते म्हणून. करायलाच काय हरकत नाही, हे नवीन काहीतरी आम्ही करायलाच पाहिजे. हां मॅडम, आता आम्हाला धोक्यात आहे ते 1 एकर तरी हे काय मिश्र कृषी म्हणतात की अरण्य कृषी, ते केले तर पण एवढं हे मिळते म्हणे. त्याला गोबर नाही, काय काही काम नाही, फक्त झाडं लावायचं, त्याने व्यवस्थित रोप हे करून घ्यायचं. 3 वर्षानंतर आम्हाला काही हे नसताना हे कसं काढायचं नाही काय नाही, तेच गोबर होते. अरण्यामध्ये कसे होते ना ते, असं होते. असं काहीतरी आताचा युवा पिढीने करायलाच पाहिजे. हेच मी सगळ्यांना सांगता इच्छितो.
1: अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांच्याकडे खूप कमी जमीन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असा नवीन काहीतरी प्रयोग करून खूप चांगलं उत्पन्न घेतलंय. आधुनिक शेतीचा उपयोग त्यांनी करून घेतलेला आहे आणि तसा उपयोग करून घेऊन मग त्यांचं उत्पन्न वाढल्यावर त्यांच्याही मनाला जरा समाधान वाटतंय. पण जी अशी पूर्वीपासून चालत आलेली लोक आहेत, त्यांचं जरा असं माइंडसेट झालेलं असतं आणि ते बदलणं जरा कठीण जातंय आणि अशा वेळी मग सगळा गोंधळ होतो त्यांचाही. पण त्यांनी जरा स्वतःला युवा पिढीच्या ह्याच्यानुसार, मतानुसार किंवा बदलत्या काळानुसार स्वतःलाही जरासं बदललं पाहिजे. तुम्ही जसं सांगितलं की म्हणजे खडकाळ अशी थोडीफार जमीन असली तर त्याच्यामध्ये हे पीक चांगलं येऊ शकतं, पाण्याचाही प्रमाण कमी असतं, म्हणजे जास्त पाणी लागत नाही, हवामानही योग्य ते आहे, जे आपल्या बेळगाव किंवा आसपासच्या भागामध्ये जे योग्य हवामान आहे ते याला सुटेबल आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही याच्यामध्ये उतरलात आणि खूप चांगला असा आता तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतोय. तर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सांगितलं की अरण्य कृषी ही एक नवीन संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि ती तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय. मग हे जे आता रोपं तुम्ही लावलेलं आहात, ते रोप आपण म्हणजे एकच लावायचं की त्याच्या सोबत आपण आणखीन कुठलं तरी क्रॉप घेऊ शकतो?
0: हे अंतर कृषी म्हणणं करायला

0: पाहिजे मॅडम. ते एकच ह्याच्यामध्ये आम्ही हेच विचार करूनच हे ड्रॅगन मध्ये आम्ही महागणी आफ्रिकन महागणी म्हणून लावलेलं आहे. ते 15 वर्षाला येते म्हणे कटिंग. एक गण फुटला 2000 आता आहे म्हणे. 1 कोटीचं होते म्हणे. 2 कोटी असेल तर 1 कोटी तरी होणारच 15 वर्षानंतर. असा विचार केले तर आम्ही पुढं जाऊ शकते. आत्ताच एवढी पिढी खरंच विचार करायलाच पाहिजे. आम्ही हे केले तर त्याने असंच ऊस लावले तर काय 3 वर्षामध्ये येते. एकदा लावले तर 3 वर्ष येते. खरे किती येते आता मला बघितल्यानंतर 1 एकरेला 30,000 पडते खर्च सगळं घेऊन. मग हे खर्च सगळं काढले तर पण 1 एकरेला 10 लाख येते म्हणे. 3.5 लाख आम्ही मेंटेनन्स काढले तर पण 6 लाख उत्पन्न येते. कमी शेती असल्याने खेळ तर त्यांना फार चांगलं आहे हे.
1: मग ही शेती ह्या रोपांसाठी तयार करण्यापासून आतापर्यंत तुम्हाला किती खर्च आला आणि सरकारकडून किंवा डिपार्टमेंटकडून तुम्हाला काही मदत मिळाली?
0: मॅडम आम्ही यूट्यूबमध्ये बघितल्यानंतर 6 लाख खर्च येते म्हटले. खरे आता आम्हाला नवीन असल्यामुळे डबल खर्च झाले. म्हणताना 20 पर्यंत झाले. सगळ्या 3 वर्ष झाले, 2 वर्ष कम्प्लीट झाले. खरे ते होते असेल तरी पण खर्च येते मॅडम. 10 लाख तरी येते. हां आम्हाला जास्त माहीत नाही म्हणून ते कंपाऊंड करायला जास्त आले. तरी पण खर्च येते. ते खर्च येते का म्हटलं तर एकदा लावले तर 25 वर्ष येते. वन टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणताना ते काय झाले तर पण काय हे नाही.
1: या रोपाचं आयुष्य किती आहे?
0: तेच मॅडम 25 इयर्स 30 इयर्स आहे म्हणे. तरी 25 इयर्स 20 वर्ष पण आले तर काय होते. हा 20 लाख केले तर वर्षाला 1 लाख खर्च झाले सर. आम्ही धरले तर आम्हाला 2-5 वर्षामध्ये सगळं येते की 1 वर्षाला 10 लाख आले तर पण 6 लाख 1 एकरला 6 लाख कुठलं ह्याच्यामध्ये मिळते? मिळत नाही. लाभ तरी आहे.
1: थँक्यू सो मच मॅडम. आणि खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आणि ही जी ड्रॅगन फ्रूटची जी शेती तुम्ही केलाय खूप सुंदर आले. आल्यानंतर अगदी खूप छान असं समाधान वाटतं मनाला. थँक्यू सो मच आम्हाला एवढा वेळ दिलात आणि एवढी सगळी माहिती आमच्यासोबत शेअर केली त्याबद्दल.
0: मॅडम तुम्ही पण तिथून इथपर्यंत येऊन आम्हाला पण खूप आनंद झाले. तुम्हाला हृदयपूर्वक धन्यवाद देतो. का म्हटलं तर काहीतरी आम्ही केल्यानंतर कोणतरी चांगलं म्हटल्यानंतर काहीतरी एक मनाला हे होते ते अनेक शक्ती येते. पुढचं काम अनेक करायला आम्हाला प्रोत्साहन येते. त्यासाठी तुम्हाला तुमचं सर्व मंडळींना मी मनापूर्वक आमचं मिश्रांचं तर्फे पण तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो.
1: होता आजचा केली कृषी मित्र हा कार्यक्रम ज्यामध्ये आपण सुरेखा शिवानंद पुजार यांना ऐकलं. बैलहोंगल तालुक्यातील मेठाळ गावच्या त्या रहिवाशी आहेत आणि शिक्षिका म्हणून त्या कार्यरत होत्या. निवृत्तीनंतर त्यांनी शेती करायला सुरुवात केली. ड्रॅगन फ्रूट्स जे सध्या आपल्याला जिकडे तिकडे हे फ्रूट पाहायला मिळतं त्याचे अनेक फायदे आहेत. त्याचे गुणधर्म अतिशय चांगले आहेत. तब्येतीसाठी चांगलं आहे ते. या फळाची त्यांनी शेती केलेली आहे आणि त्याबद्दलचीच अधिकची माहिती आपण आजच्या भागात ऐकली. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनुष्य पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन. बंदोपर्यंत तुम्ही एकत्र वेणू फोनी 90.4 FM KLE गणसू. नमस्कार.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: कन्या दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानुसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777।
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत